नमस्कार। सुप्रभात श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय FM बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। आज आहे शनिवार, भारतीय सौर 13 आषाढ़ शके 1948 अर्थात दिनांक 4 जुलै 2026। सकाळची 5:56 झाली आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगलवाद्यांनी।

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार हे बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: सकाळचे 6 वाजतात. ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज.
2: प्राइम मिनिस्टर विल आल्सो बी विजिटिंग.
3: प्रधानमंत्री सांस्कृतिक और

0: एफएम बँड 101.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा। सकाळची 6:05 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन। आज या कार्यक्रमामध्ये भाव याविषयी एल के मोहरीर यांचे विचार ऐकूयात।
1: मानवी मनाच्या आणि बुद्धीच्या वैभवाचं दर्शन भावबळातून घडतं। भाव तैसे फळ, जेवढा भाव उत्कट उदात्त उन्नत, तेवढी फळही तशीच उत्कट उदात्त उन्नत मिळत असतात। भावानं मानवी जीवन बहरतं, फुलतं, फळतं, सफळ होतं। भक्ती, निष्ठा, खात्रीची भावना, वळण, नैसर्गिक स्थिती, धर्म, स्वभाव, प्रकृती, प्रेम, इच्छा, आवड, अस्तित्व या सगळ्या बाबी भावाच्या स्वरूपाच्या निरनिराळ्या छटा आहेत। ते भावाचे निरनिराळे अंग किंवा पैलू आहेत। जिथं भाव तिथं देव, भाव तेथे देव

0: ये अर्थी संदेह नाही नाही असं आत्मविश्वासानं संतांनी भावाविषयी स्व अनुभवातून प्रगट केला आहे. देव हा लाकडांच्या दगडांच्या वा मातींच्या प्रतिमात नसतो, तो भावबळात असतो. देवो न विद्यते काष्ठे न पाषाणे न मृण्मये, भावे ही विद्यते देवः तस्मात् भावो ही कारणम. जसा भाव तसं माणसाचं घडणं आणि घडविणं असतं. घडण्याच्या आणि घडविण्याच्या प्रक्रियेत भाव हा मूळ आधार आहे. भाव असलेला माणूसच जीवनात अलौकिक कर्तृत्व करीत असतो, यशाचं गौरी शिखर गाठत असतो. असं शिखर गाठणाऱ्याच्या ठिकाणी दिव्यत्व असतं. जिथं दिव्यता भव्यता उदात्तता असते तिथं देवाचं अस्तित्व चिरंदन असतं. म्हणूनच मानवी जीवनात देवाचं असणं हे तळहातावरील आवळ्यासारखं स्पष्ट आहे. भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. देव हा विश्वरूप आहे, विश्वम विष्णु. त्याचा सगळीकडे अंतर्बाह्य साक्षात्कार व्हावा असं वाटत असेल तर श्रीमद भगवद्गीतेतील क्षरभाव म्हणजे सगुण साकार स्वरूप, अक्षरभाव म्हणजे निर्गुण निराकार रूप आणि पुरुषोत्तम भाव म्हणजे क्षर अक्षर या दोन्ही भावांचा एकरूपतेनं धारण करणाऱ्या विश्वरूप देवाचा प्रत्यक्ष अनुभव आला पाहिजे. या भावबळाच्या अनुभवातून दर्शन घडतं. या दर्शनात म्हणजे अनुभूतीत परिपूर्ण ओळखीत निस्संदेहता असते, म्हणजे संशय भावना मुळासह संपलेली असते. ती संपविण्यात सद्गुरूचा वाटाही महत्वाचा असतो. भावेविण देव नकळे निस्संदेह, गुरुविण अनुभव कैसा कळे, असं ज्ञानदेव म्हणतात. भावातून देवाचा साक्षात्कार, त्यातून भक्ती आणि भक्तीतून मुक्तीची प्राप्ती असून त्यातच जीवनाची फलश्रुती आहे, सफळता आहे. जीवनाच्या सफळतेसाठी मुक्तीची, मुक्तीसाठी भक्तीची आणि भक्तीसाठी भावाची गरज सतत राहिलेली आहे. भाव म्हणजे किंमत. किंमत ही वस्तूच्या गुणांवर अवलंबून असते. जितके गुण अधिक तितका भाव अधिक. माणूस असो वा वस्तू, त्याचा भाव त्याच्यातील अंतर्गुणांवर अवलंबून असतो. या अंतर्गुणांना स्वभाव असंही म्हणतात. भाव हा उपयोगितेवर आधारलेला आहे. जे जे अधिक अधिक उपयुक्त ते सगळं अधिकाधिक गुणवान असतं, अधिक भाव असलेलं असतं. ज्या माणसाच्या कर्तृत्व गुणांमुळे समाज डोळस होतो, दृष्टीचा आवाका विस्तारित झालेला होतो, त्या माणसाचा भाव अधिक असणं हे स्वाभाविक आहे. अशा माणसाला विभूती म्हणतात. अशा विभूतीविषयीचा भाव समाज त्याला प्रतिष्ठा देऊन, मान सन्मानातून, पुरस्कार देऊन, जयंती पुण्यतिथीला नित्य नेहमी प्रगट करीत असतो. हा भाव हा त्या विभूतीनं आत्मबळानं भावबळानं मिळविलेला आणि समाजानं दिलेला एक मोठा आशीर्वाद असतो.
1: आत्ताच आपण चिंतन या कार्यक्रमात एल के मोहरीर यांचे भाव याविषयी विचार ऐकले. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आपल्या सोबत आहे आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र। सकाळची 6:10 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती संगीत। श्रोते हो, कानडा या शब्दाचा मुख्यत्वे अर्थ गूढ, अगम्य, अनादी किंवा अनाकलनीय असा होतो। ज्याचे स्वरूप सामान्य मानवाला सहज समजत नाही, ज्याचे मूळ वेदांनाही सापडत नाही, जो अनंत आहे अशी परात्पर शक्ती। ह्याच शब्दाचा आधार घेत संत एकनाथ महाराज काय म्हणतात, चला ऐकूया। किशोरी अमोनकर आणि रघुनाथ पणशीकर यांच्या स्वरात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या भक्तिगीताने।

संत तुकाराम महाराज विरचित प्रभाकर पंडित यांनी संगीत दिलेली सुरेश वाडकर यांच्या स्वरातील भक्तिरचना आताच आपण ऐकली. यानंतर ऐकूया राम लक्ष्मण यांनी संगीत दिलेलं महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं दादा कोंडके यांचं भक्तिगीत.

उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं कमलाकर भागवत यांनी संगीत दिलेलं भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. सरस्वती नंदन यांच्या या भक्ती रचनेबरोबरच आम्ही आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथं संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा. सकाळची 6:36 झाली आहेत. जाणून घेऊयात आमच्या आजच्या प्रसारणातील ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. थोड्या वेळाने म्हणजे 6:40 कृषी सल्ला. आज यामध्ये दुभत्या जनावरांविषयी संतुलित आहार भाग दुसरा याविषयी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50

मिनिटांनी परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष तर 7 वाजताची वेळ आहे देशभक्ती गीताची. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधाराचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:15 सुरेली सफर सुरू होईल ती सुगम संगीत या कार्यक्रमाची. 8:40 महफिल सजेल ती गझल गीतांची. 9 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10 वाजता श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा फोन इन कार्यक्रम फोन फरमाईशचा आनंद आपण घेऊ शकाल.

अकरा वाजता आशा बगे लिखित भूमी या कादंबरीच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग सव्वीसावा आपण ऐकू शकाल आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आणि 11:15 लोकरंग या कार्यक्रमात शाहीर हिरामन जाधव आणि सहकार्यांनी सादर केलेला गीत प्रकार सवाल जवाब आपण ऐकू शकाल. 11:45 मैफिल सजेल ती मिश्र संगीत या कार्यक्रमाची. दुपारी 12 वन्यता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, दुपारी 1 रात्री 11 विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई आणि आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. दरम्यान सायंकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित होईल. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. श्रोते हो, आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:10. याशिवाय सर्व बातमीपत्र नियोजित वेळीच प्रसारित होतील. ही होती आमच्या आजच्या प्रसारणातील उर्वरित ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला हा कार्यक्रम.
1: मंडळी नमस्कार. कृषी सल्ला या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत दुभत्या जनावरांसाठी संतुलित आहार याविषयीचा कृषी सल्ला. दुभत्या गायीच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन केल्यास दूध उत्पादन व दर्जा दोन्हीमध्ये सुधारणा होते. जी गाय 15-20 लिटर दूध देते ती तिच्या खाद्यावर होणाऱ्या खर्चाच्या 38% खर्च शरीर पोषणासाठी तर हेच प्रमाण 35-40 लिटर दूध देणाऱ्या गायीमध्ये 23% इतके आहे. म्हणूनच जास्त दूध देणाऱ्या कालबडींचे संगोपन करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. जनावरांची उत्तम प्रजनन क्षमता आणि आहाराचे योग्य व्यवस्थापन याची सांगड घातल्यास पूर्ण क्षमतेने दूध उत्पादन घेणे शक्य आहे. पहिल्या टप्प्यातील आहार व्याल्यानंतर 10-12 आठवड्यात दुधाचे उत्पादन झपाट्याने वाढते. चरबीचे प्रमाण दुधाच्या प्रमाणात कमी होते. वासरू झाल्यानंतर गायीची भूक मंदावते. परंतु याच कालावधीमध्ये वेगाने वाढणाऱ्या दूध उत्पादनासाठी आवश्यक ऊर्जा आणि इतर घटकांची कमतरता जाणवते. दुभत्या गायीच्या आहार व्यवस्थापनातील अतिशय महत्वाचा टप्पा आहे, कारण याच कालावधीमध्ये आवश्यक ऊर्जा न मिळाल्याने

0: याचे वजन घटते. शरीरातील ऊर्जा कमी पडली तर दूध उत्पादन वाढताना गाय शरीरातील साठवलेली चरबी वापरते, ज्यामुळे यकृताला सूज येऊन किटोसिस तसेच चयापचय क्रिया मंदावून त्या संबंधित इतर आजार उद्भवतात. प्रजनन क्षमता देखील बिघडू शकते. चॅलेंज फीडिंग, जास्त दूध देणाऱ्या जनावरांना त्याच्या जास्तीत जास्त क्षमतेने दूध उत्पादन करण्यासाठी प्रेरित केले जाते, त्यानुसार खाद्याचे प्रमाण वाढवले जाते. यामध्ये उत्कृष्ट दर्जाचे गवत, पुरेशा प्रमाणात धान्य आणि प्रथिनांची गरज भागविण्यासाठी एकूण प्रथिनांच्या एक तृतीयांश कोठी पोटामध्ये अपचनीय असणारी प्रथिने यांचा समावेश असावा. जास्त दूध देणाऱ्या गायींच्या आहारात जेव्हा तृणधान्यांचा उदाहरणात मक्का वापर जास्त होतो, तेव्हा ऍसिडोसिस टाळण्यासाठी रुमेन बफर म्हणून सोडियम बायकार्बोनेट खाण्याचा सोडा दिला जातो. दुसऱ्या टप्प्यातील आहार, दुग्धपानाचा दुसरा टप्पा म्हणजेच व्यायल्यानंतर 70 ते 140 दिवसांचा कालावधी, या कालावधीत शुष्क घटकांचे सर्वाधिक सेवन केले जाते. त्याचे प्रमाण गायीच्या वजनाच्या 4% असणे अपेक्षित आहे, सरासरी 3% असते. यापुढे गाय नकारात्मक ऊर्जेच्या संतुलनात्मक असू शकते. खुराकाचे प्रमाण गायीच्या वजनाच्या 2.5% जास्त नसावे, तसेच गवत व चारा यांचे प्रमाण कमीत कमी शरीराच्या वजनाच्या 1.5% असावे, जेणेकरून कोठी पोटातील कार्य आणि दुधातील चरबीचे साधारणतः प्रमाण याचा समतोल राखला जाईल. दुग्धपानाच्या पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यामध्ये कमी प्रथिने आवश्यक असतात, म्हणून गायीच्या आहारात 15 ते 17% कच्च्या प्रथिनांचा समावेश पुरेसा आहे. प्रथिनातील चांगल्या आणि अत्यावश्यक 10 अमिनो आम्लांमुळे शरीरातील स्टेरॉयन हार्मोनचे प्रमाण चांगले राहते. गाय लवकर माजावर येतात, जेणेकरून गाभण राहायला मदत होते. याबरोबरच दुभत्या जनावरांसाठीचा संतुलित आहार याविषयीचा कृषी सल्ला आम्ही समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन कृषी सल्ल्यासह. नमस्कार.
1: आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

पाऊस थांबताच शेतामध्ये हलकी कोळपणी करून जमिनीच्या भेगा बुजवाव्या, त्यामुळे जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. पेरणी बियाण्याच्या आकारापेक्षा 3 ते 4 पट जास्त खोलीवर करावी.

0: लहान बियाणं कमी खोलीवर, मोठं बियाणं थोडं जास्त खोलीवर पेरावं.
1: सकाळचे 6:46 झाली आहेत. आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया या विषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
3: नमस्कार श्रोतेहो. लहान मुलांमध्ये हर्निया हे बऱ्याच जणांनी ऐकलेलंही नसते, तर लहान मुलांमध्ये हर्निया होऊ शकतो का? हर्निया हा मुलांमध्ये सर्वात सामान्य शस्त्रक्रिया लागणाऱ्या आजारांपैकी एक आहे. यात पोटातील आतडे किंवा इतर उती पोटाच्या भिंतीतील छोट्या उघड्या मार्गातून जांघेत किंवा अंडकोशात येतात. मुलांमध्ये हर्निया हा बहुतेक वेळा जन्मजातच असतो. तो त्याचं वजन उचलण्याशी किंवा दुसऱ्या कोणत्या आजाराशी काही कनेक्शन नसते. मुलांच्या जांघेत किंवा अंडकोशात येणारी जाणारी जर सूज दिसत असेल तर हे त्याचं सामान्य लक्षण आहे. मुलं रडत असताना, खोकताना किंवा खेळताना ती सूज असते आणि झोपल्यावर ती सूज कमी होते. बहुतेक वेळा हर्नियामुळे वेदना काहीच होत नाही, पण सूज कायम राहते. वेदना होणे किंवा उलट्या होणे किंवा मूल खूप अस्वस्थ होणे ही धोक्याची चिन्ह असतात. हर्निया मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो, पण मुलींमध्येही तो होऊ शकतो. मुलींमध्ये जांघेच्या भागात येणारी सूज हे त्याचं मुख्य लक्षण आहे. काही वेळा हा हर्नियाच्या पिशवीमध्ये अंडाशय म्हणजे ओव्हरी अडकू शकते, त्यामुळे मुलींमध्ये हर्नियाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. जांघेत कोणतीही येणारी जाणारी गाठ किंवा सूज दिसल्यास बालशल्य विशारदांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. बऱ्याचशा पालकांना असं वाटते की बाळ आता लहान आहे, मोठं झालं की हर्निया कमी होईल, तर ही चुकीची समजूत आहे. मुलांमध्ये हर्निया स्वतःहून कधीही बरा होत नाही आणि निदान झाल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला हा नेहमीच दिला जातो. यात धोके काय आहेत? इलाज न करण्यामुळे हर्नियाच्या आतडी अडकू शकते, अशावेळी रक्तपुरवठा बंद होऊ शकतो आणि तातडीची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. सामान्यत बाळ जितकं लहान तितक्या लवकर उपचार करणं गरजेचं असू शकते, त्यामुळे इथे वयाचं काही पाबंद नाही आहे. जर बाळ लहान असेल तर हर्निया लवकर करणं आवश्यक आहे. विशेषतः नवजात बाळांमध्ये आणि लहान अबरकांमध्ये शरीरातील अवयव अतिशय नाजूक असतात आणि त्यांची शारीरिक क्षमता मर्यादित असते, त्यामुळे शस्त्रक्रियेमध्ये अनावश्यक विलंब झाल्यास गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. हर्नियाची शस्त्रक्रिया अतिशय साधी आणि सुरक्षित असते. बहुतेक मुलांना त्याच दिवशी घरी जाता येते आणि काही दिवसात ते पुन्हा नेहमीप्रमाणे खेळू शकतात. लक्षात ठेवा, हर्नियाची गाठ येते जाते म्हणून ती बरी होत नाही. वेळेवर उपचार केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि परिणाम उत्कृष्ट मिळतात. मुलगा असो किंवा मुलगी, जांघेत दिसणारी येणारी जाणारी गाठ ही सूज नेहमी हर्नियाची खूण असू शकते. वेळेवर निदान आणि शस्त्रक्रिया केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि मुलाचे आरोग्य पूर्णपणे सुरक्षित राहते. अजूनपर्यंत आपण लहान बाळांच्या विकारांचे निदान, त्यांची शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेचे वेगळ्या वेगळ्या पद्धती जसे ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरी यावर माहिती करून घेतली. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाल्या आहेत. हे दुर्मिळ किंवा घाबरण्यासारख्या गोष्टी राहिल्या नाहीत. योग्य वेळी निदान, अनुभवी बालशल्य चिकित्सकांकडून उपचार आणि सुसज्ज रुग्णालयातील सुविधा यामुळे आज बहुतेक शस्त्रक्रियांचे परिणाम अत्यंत चांगले मिळतात. त्यामुळे बाळास कुठलाही विकार आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा आणि शस्त्रक्रियेला घाबरू नका.
2: श्रोते हो, आताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर.
4: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, आजच्या भागामध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एकूणच महाराष्ट्राच्या ज्या काही नद्या आहेत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणकोणत्या महत्वाच्या सूत्रांचा आपण वापर करू शकतो? तुम्हाला जवळजवळ 12 राज्यांमध्ये तुम्ही नदी पुनरुज्जीवनाच्या मोहिमेचं नेतृत्व करत आहात,

0: तुम्ही, तर तुम्ही काय सांगाल?
1: आता बघा, सर्वात इम्पॉर्टंट जो आहे आपल्या नदीचा जेव्हा आपण विचार करतो, जसं मी सुरुवातीला बोलले की नदीच्या छोटे छोटे ओळे हे नालेचा आयडेंटिफाय करून त्याचे डिमार्केशन करणं खूप गरजेचं आहे. आज आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण वारंवार 2009, 2015, 2019, 2023 ती GR काढलंय की आपल्याला डिमार्केशन करणं आवश्यक आहे. तसंच मी देशभराचा जो बाकीच्या स्टेटचा त्याबद्दल पण, कारण जेव्हापर्यंत आपण प्रॉपरली ह्या वॉटर बॉडीजचे कि नदीचे ओढे नालेचे जेव्हापर्यंत आपण प्रॉपर डिमार्केशन आणि नोटिफिकेशन खूप गरजेचं असतं, म्हणजे नोटिफिकेशन मिळालं म्हणजे ते नदीला प्रोटेक्शन मिळालं. आज जेव्हा आपण परदेशात बघतो, इक्वाडोर आणि बाकीच्या कंट्रीजमध्ये, त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांनी एक लिव्हिंग एंटिटीचा त्यांना दर्जा दिलेला, त्यामुळे तिथे बघा एकदम स्वच्छता आहे. आपण इथे मा मानतो, आपण म्हणतो लिव्हिंग एंटिटीचा आपल्या इथे पण दर्जा देतो, पण आपण शेवटी काय त्याच्याबरोबर आपण व्यवहार काय करतोय. त्याच्यामुळे खूप गरजेचं आहे आज की सर्वात आधी आपले सगळे ओढे नाले नदीचा डिमार्केशन करणं, नोटिफिकेशन करणं, जेणेकरून काय होईल की जिथे जे टाउन प्लॅनिंग असू द्या की कुठलाही जर काही जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा जेव्हा आपण बोलतो, त्याची ड्रेनेज सिस्टम जी असते ती आपल्याला, जर ड्रेनेज चॅनल्स आपल्याला समजते, म्हणजे स्ट्रीम ऑर्डर्स, म्हणजे छोटे छोटे स्ट्रीम ऑर्डर्स आणि छोटे छोटे नदी, जेव्हा की हा इरिगेशन डिपार्टमेंट WRD डिपार्टमेंटचं काम आहे एकदम प्रायोरिटीवर ह्या सगळ्यांचं डिमार्केशन नोटिफिकेशन करणं. तर माझं मते तर सर्वात आधी हे व्हायला पाहिजे. दुसरं आहे की जो लोकल कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये पण आपल्याला अवेअरनेस, कारण आज आपल्याला दिसतंय की आपल्या देशात आपण खरोखरच इतके लकी आहोत की आपल्याला 2000 ते 3000 mm आपल्याला रेनफॉल आहे, पाऊस होतो, पण आपण त्याच्या काही हे करत नाही, आपण जलसंधारणचा जास्त विचार करतच नाही. आपण जेव्हा ह्या पावसाच्या पाणीला जेव्हा आपण जिरवणार मातीत, म्हणजे अंडरग्राउंड जेव्हा सपोर्ट मिळणार ह्या नदीला, तेव्हा नदी पूर्ण वर्ष वाहती राहणार. नाहीतर आज आपण काय करतो, पेरिनियल नाही आहे ही नदी, सीझनल आहे. आपण सगळे पेरिनियल नदीला सीझनल बोलत चाललो आहे, म्हणजे आपण एक नॅचरल रिसोर्सला आपण आपल्या पद्धतीने एकतर कुठेही वाकून टाकतो, कुठेही फिरवतोय. म्हणजे एक लक्षात ठेवा, नदीच्या मियांड्रिंग ही खूप गरजेची असते, म्हणजे जे फिरून फिरून जाते ना, म्हणजे जे मी सांगितलं आता सूक्ष्मजीवबद्दल, माती आणि नदीचा जो संबंध, आपण जर आपल्या पोटाचा विचार केला, आपला जो इंटेस्टिनल सिस्टम कसा आहे, त्या पद्धतीने नदी, त्याला मियांड्रिंग म्हणतात, ते मियांड्रिंग आपण संपून टाकलं. आपण काय केलं, आपण आपल्या नदीला स्ट्रेट करून टाकलं, आपल्या टाउन प्लॅनिंगला पूर्ण मियांड्रिंग करून टाकलं, म्हणजे सगळं उलटा सुलटा आज आपलं व्यवस्थापन आहे. तर हे समजणं खूप गरजेचं आहे.
0: श्रोते, मागच्या चार भागांमध्ये आपण सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्ग आधारित उपाय कोणकोणते आहेत, त्याचबरोबर या कामामध्ये GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कोणत्या महत्वाच्या निकषांवर आपण काम करायला हवं, आणि याचबरोबर आजच्या भागात आपण नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी कोणती सूत्रे आपण लागू करू शकतो याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद आपण बोलवल्याबद्दल.
2: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10 PM. 6:55 PM संस्कृत बातमीपत्र

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष हा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐकूयात या जाहिराती.
1: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
2: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
3: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
2: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचा आजार,
3: 24 तास तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.

0: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता।
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वाडिया फॅक्टरी एरिया शिवाजीनगर नांदेड।
3: संपर्क 70 50 10 10 49।
4: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड। संपर्क 95 95 24 25 59।
5: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे। योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना।
6: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय बर्बन फॅक्टरी एरिया वैजराबाद नांदेड। मोबाईल 93 23 18 50 50।
7: स्टेनलेस स्टील रिलिंगचे पाईप आणि कौलारू शीट
8: होलसेल दरात मिळण्याचे ठिकाण तेहरा इंडस्ट्रीज MIDC नांदेड। मोबाईल नंबर 90 75 55 56 11।
9: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड
10: आम्हीच घडविणार आम्हीच विकणार।
9: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक।
10: सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
9: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड मेन रोड हडको नांदेड।
11: आपण ऐकताय दिनविशेष हा कार्यक्रम। ऐकूयात प्रथम आजचा सुविचार। सदोदित तीव्रपणा श्रेयस्कर नाही तसेच नेहमी सौम्यपणाही कामाचा नाही। 4 जुलैचे दिनविशेष याप्रमाणे। आज अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे। 4 जुलै 1729 रोजी सेना सरखेल सरदार कान्होजी आंग्रे यांचे निधन झाले। आज त्यांचा स्मृती दिन। आजच्याच दिवशी 1902 रोजी स्वामी विवेकानंद यांचे निधन झाले। आज त्यांचा स्मृती दिन। जनकवी पी सावळाराम यांचे 4 जुलै 1914 रोजी जन्म झाला। आज त्यांचा जन्मदिन। 4 जुलै 1912 रोजी निवृत्ती बुवा सरनाईक यांचा जन्म झाला। आज त्यांचा जन्मदिन। आजच्याच दिवशी 1934 रोजी मादाम मेरी क्युरी यांचे निधन झाले। आज त्यांचा स्मृती दिन। आताच आपण दिनविशेष हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत. ऐकूयात महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं इंदीवर यांचं देशभक्ती गीत.

0: आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत.
1: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश. या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी. मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत.
2: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रम फोन फरमाइश.
3: श्रोतो, फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये.
2: कार्यक्रम फोन फरमाइश.

एफएम बँड 101.1 MHz वर आपल्यासोबत आहे आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र। यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भेसळयुक्त दूध विक्री केल्यास 10 लाख रुपये दंड, अन्न आणि औषध प्रशासनाचा इशारा. शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा राज्यव्यापी आंदोलन आणि राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी आयुक्तांनी काल नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन मुंढे यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्रं सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या वर्षभरात अन्न नमुन्यांच्या तपासणीत चौपट वाढ केली आहे. विभागानं काल प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 1 जूनपर्यंत 13,474 अन्न नमुने तपासणीसाठी प्राप्त झाले असून त्यापैकी 7,494 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीनंतर 4,091 नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचं स्पष्ट झालं. राज्यभरातून गोळा झालेले अन्नाचे नमुने विभागाच्या मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर इथल्या प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे काल धडक तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत चुकीच्या पद्धतीनं साठवून ठेवण्यात आलेला 93 किलो खवा नष्ट करण्यात आला.

0: आला, तसंच अन्न नोंदणी अथवा वैध परवाना नसलेल्या मिठाई विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं नांदेड इथं गुरुवारी 2 शाळांमध्ये शालेय पोषण आहाराची तपासणी करण्यात आली, तसंच 2,24,530 रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. प्रयोगशाळेचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा आणि मानकं कायद्यानुसार यासंदर्भात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनानं म्हटलं आहे. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारकडून काल विधानसभेत सांगण्यात आलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत, जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: पालक, मुलं आणि प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांना तशा सूचना देऊन आणि त्या ठिकाणी मुलांना पेय किंवा इतर ज्या काही नशाजन्य पदार्थ असतील त्याची बंदी शाळेच्या आवारात 500 मीटरच्या आत जर कुठे आढळून आली तर तात्काळ त्याच्यावर कार्यवाही केली जाईल.
0: माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवून कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमन, नस्तींचा जलद गतीने निपटारा आणि शासकीय कामकाजात पारदर्शकता यासंदर्भात दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठीत करण्यात येईल अशी घोषणा सामान्य प्रशासन विभाग मंत्री विधिज्ञ आशिष शेलार यांनी केली. काल विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अशासकीय विधेयकावर ते बोलत होते. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. ते काल विधानसभेत बोलत होते. राज्यातल्या 2 लाखांहून अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000हून अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती सामंत यांनी दिली. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी काल विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्यांनी नमूद केलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. येत्या 5 जुलैला रामरक्षा या राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी मंदिरातल्या दानपेटी अपहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ते काल मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांनीही या आंदोलनात सहभागी व्हावं, या आंदोलनात रामरक्षा तसंच हनुमान स्तोत्र सर्वांसोबत म्हणण्याचा मानस ठाकरे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
2: तमाम हिंदूंना पक्ष वगैरे न बघता जे जे राम भक्त असतील, जे जे हिंदू आहेत, ज्यांना ज्यांना रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी ही सहन होत नाहीये, पण जाब विचारायचं वाटतोय की सगळेजण केवळ शिवसैनिकच नाही तर तमाम राम भक्त असतील, ज्यांनी ज्यांनी हिंदुत्व सोडलेलं नाही, ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत, ते सुद्धा हिंदू असतील तर याच्यामध्ये येऊ शकतील.
0: संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर इथं पोहोचली. सुमारे 25,000 वारकरी या दिंडीत सहभागी आहेत. शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्याकडे मार्गस्थ होईल. ही पालखी काल औंढा तालुक्यातल्या जवळा बाजार इथं मुक्कामी होती. पालखीच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात वारंवार होणाऱ्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी महानगरपालिका आता स्वतंत्र पथक नेमणार आहे. अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी ही माहिती दिली. ते काल वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून हॉटेल्स, हॉस्पिटल्ससह खासगी आस्थापनांना फायर एनओसीबाबत विचारणा करून नोटिसा बजावण्यात येत आहेत. अग्निशमन विभागाचे प्रमुख अंकुश पांढरे यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत 213 आस्थापनांना नोटिसा दिल्याचं पांढरे यांनी सांगितलं. धाराशिव जिल्हा सहकार बोर्डाच्या अध्यक्षपदी

अभिलाष लोमटे तर उपाध्यक्षपदी अविनाश माळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात सहकार चळवळ अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यात या संस्थेचं मोलाचं योगदान आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येणार असल्यानं आधार प्रमाणीकरण आणि अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य आहे. लातूर जिल्ह्यात पोलिसांनी 4,70,320 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा कार आणि मोबाईल फोन काल जप्त केला. देवणी तालुक्यातील वलांडी दमण हिप्परगा मार्गावर ही कारवाई करण्यात आली. मात्र पोलिसांची चाहूल लागताच चालकानं कार रस्त्याच्या कडेला सोडून पळ काढला. आरोपीचा शोध सुरू आहे. जालना शहरात सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश करून 4 आरोपींना काल अटक केली. या आरोपींकडून चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनारालाही अटक करण्यात आली असून सुमारे 3,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंबाजोगाई आंतरभारती शाखेचा स्नेह संवर्धन पुरस्कार यंदा अंबाजोगाई शहरातील तृप्ती स्वीट होमचे संचालक हरीश चुनीलाल खिलोशिया यांना जाहीर झाला आहे. येत्या 15 ऑगस्टला विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अन्य राज्यांतून अंबाजोगाईत स्थायिक झालेल्या आणि अंबाजोगाईच्या वैभवात भर घालणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. हरित महाराष्ट्र मोहिमेला काल हिंगोली जिल्ह्यात प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वड, पिंपळ आणि उंबर या देशी वृक्षांच्या रोपांचं वृक्षारोपण करण्यात आलं. लातूर महापालिकेचे नूतन आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी काल वरवंटी इथल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तयार केलेले कंपोस्ट खत, बायोगॅस प्रकल्प आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांचीही त्यांनी माहिती घेतली. जालना इथं दिव्यांग पुनर्वसन केंद्रात काल दिव्यांग लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते कृत्रिम पायाचं वितरण करण्यात आलं. मित्तल यांनी पुनर्वसन केंद्राची पाहणी करून इथल्या सुविधा अधिक सक्षम, सुलभ आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील अशी माहिती दिली. भारत आणि इंग्लंड संघात आज दुसरा टी20 सामना होणार आहे. मँचेस्टर इथं सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरू होणार आहे. हवामान. राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, कोकण तसंच मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर वगळता सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात रात्रभरापासून पाऊस सुरू आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भेसळयुक्त दूध विक्री केल्यास 10,00,000 रुपये दंड. अन्न आणि औषध प्रशासनाचा इशारा. शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी आणि राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 7:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रीगंगा हॉस्पिटल.
1: ब्रँड न्यू ऑडिओ सिरीज द सेव्हियर ब्रॉट यू बाय श्रीगंगा हॉस्पिटल.
2: ही गोष्ट आहे 37 वर्षीय किरणची, घरचा कर्ता पुरुष, ज्याच्या खांद्यावर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी होती. दररोजच्या धावपळीत त्याचं आयुष्य सुरळीत चाललं होतं, पण एक दिवस अचानक किरणच्या पाठीत दुखायला लागलं. सुरुवातीला त्याने ते साधं दुखणं समजून दुर्लक्ष केलं, पण दिवसागणिक दुखणं वाढायला लागलं. पायाला मुंग्या येऊ लागल्या, चालताना चप्पल निसटू लागली आणि हळूहळू त्याच्या पायातील ताकद कमी होऊ लागली. जो माणूस सगळ्यांना आधार देत होता, आज त्यालाच उभं राहण्यासाठी आधाराची गरज होती. शेवटी परिस्थिती हाताबाहेर गेल्याने किरण श्री गंगा हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तिथे ब्रेन अँड स्पाइन स्पेशलिस्ट डॉक्टर संदीप गोरे यांनी त्याची सखोल तपासणी केली. MRI रिपोर्टमध्ये एक गंभीर कारण समोर आलं. त्याच्या पाठीच्या मणक्यामध्ये 3 ते 4 सेंटीमीटरची गाठ तयार झाली होती, जी नसांवर दाब देत होती. याच दाबामुळे किरणच्या पायांची ताकद कमी होत होती आणि वेदना वाढत होत्या. डॉक्टर संदीप गोरे यांनी शांतपणे परिस्थिती समजावून सांगितली आणि वेळ

0: न दवडता किरणने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. सर्जरीला सुरुवात झाली. डॉक्टर संदीप गोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे अत्यंत अचूक पद्धतीने किरणच्या मणक्यातील गाठ काढण्यात आली आणि काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सर्जरी यशस्वी झाली. हळूहळू किरण रिकवर होऊ लागला. त्याच्या पायांची ताकद परत येऊ लागली. मुंग्या येणं कमी झालं आणि काही दिवसातच तो पुन्हा आत्मविश्वासाने स्वतःच्या पायांवर उभा राहिला. त्या एका योग्य निर्णयाने किरणचं आयुष्य पुन्हा मार्गावर आलं. आज किरण पुन्हा तितक्याच ताकदीने आपल्या कुटुंबाची जबाबदारी निभावतोय.
1: श्रीगंगा हॉस्पिटल, जिथे प्रत्येक उपचारामध्ये असते एका आयुष्याला पुन्हा उभं करण्याची जिद्द आणि जबाबदारी. आणि जेव्हा प्रश्न ब्रेन आणि स्पाईनचा असतो तेव्हा विश्वास फक्त एकच, डॉक्टर संदीप गोरे. मेंदू व मणक्याच्या गुंतागुंतीच्या व जटिल शस्त्रक्रियांवर आता दुर्बिणीद्वारे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीर उपचार मिळवा श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगर, नांदेड.
2: आताच आपण श्रीगंगा हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनापासून स्वागत करते. मंडळी, आज शेती क्षेत्रात हवामान बदल, उत्पादन खर्च आणि स्पर्धात्मक बाजारपेठ यांच्यासारखी अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर संशोधन, नवतंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीसाठी महाबीज कोणती पावलं उचलत आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सर, 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
1: निश्चितपणे, जेव्हा 1976 महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमिन 3 ते

0: चार जिल्ह्यामध्ये वीज उत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये वीज उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर पाच राज्यांमध्ये सुद्धा वीज उत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
1: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे. तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता
0: ते अत्यंत महत्वाचा. बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळे इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजेत कारण महाबीज जेव्हा वीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत तीन चार टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमचे जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहेत.
1: बरं, 23 प्रक्रिया केंद्र
0: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्ययावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
1: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. आपण बघतोय की आता बदलतं हवामान हे एक संपूर्ण जगासमोर एक आव्हान आहे आणि शेतकऱ्यांना तर त्याचा जास्त परिणाम भासतो. तर बदलतं हवामान आहे, तसंच बदलत्या गरजा देखील आहेत शेतकऱ्यांच्या. तर हे सगळं लक्षात घेऊन आपण काय नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत?
0: नाही, आपण सर्वांना माहित आहे आता अल निनोचा इफेक्ट आपण वर्तमानपत्रातून वाचतोय, सर्व पर्यावरण तज्ञ इशारा देत आहेत. आता ह्या वर्षीचं तर एक इशारा आहे परंतु भविष्यामध्ये असे अनेक प्रकारचे अडथळे म्हणा किंवा स्पीड ब्रेकर म्हणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूने हे अडथळे आहेत, दुसऱ्या बाजूने वाढती लोकसंख्या आहे, तिसऱ्या बाजूने मागणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची येत आहे आणि त्याचबरोबर अन्नधान्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुद्धा बऱ्याच ठिकाणी डिटोरिएट होत असल्याची चर्चा वैज्ञानिक लोक करत आहेत. कारण अनेक आजार बळावलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर, मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा वापर, यामुळे जे काय आता रिसर्च पेपर पब्लिश होतात कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एका बाजूने आपण शेतीतील उत्पादकता वाढवत असताना त्या उत्पादकतेची क्वालिटी सुद्धा आता तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि भावी पिढी जी आहे विशेषतः विद्यार्थी यांच्यासाठी सकस आहार निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचं उत्पादकता निर्माण केली पाहिजेत आणि सकस आहार त्याच्यातून कसा निर्माण झाला पाहिजेत आणि ते करण्यासाठी बियाण्याच्या पातळीवरच काय काय आपल्याला सुधारणा करता येतील आणि चांगल्या बियाण्याच्या माध्यमातून हाय क्वालिटी प्रोडक्शन कसं शेतीमध्ये तयार करता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करतोय. आमच्या सर्व जनरल मॅनेजर सोबत यांच्याबद्दल आमची चर्चा झालेली आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांचं आम्ही मार्गदर्शन घेतोय, शासनाचं मार्गदर्शन घेतोय आणि सुदैवानं शासन केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत शेती उत्पादकता आणि शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये महामंडळ एक घटक म्हणून प्रामाणिकपणे आणि सातत्यानं काम करणार आहे याची मात्र मी खात्री देतो.
1: सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये महाबीजचं खूप मोठं त्याला सहकार्य आहे म्हणा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सहभाग आहे, तर तो कशा पद्धतीचा आहे?
0: नाही, ह्याला पोखरा असं स्मार्ट फार्म मध्ये म्हटलं, पोखरांच्या माध्यमातून सुद्धा शासनाने आपल्या काही 21 जिल्ह्यामध्ये त्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने काही पावलं उचललेली आहेत. तो विशेषतः पर्यावरणाशी संबंधित आहेत, पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी पर्यावरणावर मात करून जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल याच्या संदर्भामध्ये पोखरा काम करत आहे आणि त्याच्यासोबत आमचा MOU झालेला आहे, सामंजस्य करार.

0: बियाणे महामंडळाने केलेलं आहे आणि त्या माध्यमातून बियाणे असतील किंवा कीटकनाशक सारखे आपले जे कृषी विभागामार्फत जे बुरशीनाशक आहे जे बियाण्याच्या प्रक्रियेसाठी वापरलं जातात किंवा ट्रायकोडर्मा आहे अजोटोबॅक्टर्स आहेत असे जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट महाबीजच्या माध्यमातून आम्ही पोकराच्या योजनेतून शेतकऱ्यांना पोहोचवतो आणि मॅक्झिमम त्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये काम आहे त्या ठिकाणी म्हणजे हजारो महिलांना ज्या महिला शेतकरी भगिनी आहेत काम करतात त्यांचे गट तयार केलेले आहेत आणि त्यांना पोकराच्या माध्यमातून जे काही सबसिडी दिली जाते जे काही बायोफर्टिलायझर दिलं जातं बी बियाणे दिले जातं ते देण्यासंदर्भामध्ये महामंडळ त्यांच्या सोबतीनं हातात हात घालून काम करत आहे.
1: बरोबर आहे सर. आताच तुम्ही उल्लेख केला की महिलांच्या बचत गटांचा महिलांचे बचत गट आहेत तसंच एफपीओज आहेत किंवा युवा उद्योजक आहेत ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे तर ह्या सगळ्यांसाठी काय आपण सांगू शकता की काय काय आपण योजना राबवू शकता.
0: नाही आता या संदर्भामध्ये आम्ही मागच्या 2 महिन्यापासून चर्चा सुरू केलेली आहे कारण आतापर्यंत मी आता सीओ जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी असताना बघितलंय महिला बचत गट खूप प्रभावीपणे काम करत आहेत. आमच्या आता महामंडळाचं कामकाज त्यांच्याकडे कसं सोपवता येईल याच्या संदर्भात आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे. युवा वर्ग सुद्धा आता कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. शेतकऱ्यांचे जे गट आहेत त्या गटाच्या माध्यमातून आता मला आपल्याला सांगितलं पाहिजे सर्वांना विदर्भामध्ये विशेषतः अमरावती विभागामध्ये शेतकऱ्यांचे फार्मर्स ग्रुप तयार झालेले आहेत आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत सामंजस्य करार झालेला आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी बियाण्याच्या उत्पादनापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे आणि हे जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत आम्ही आता टायअप केलेलं आहे आणि हे जे तिन्ही घटक आहेत महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना युवाच्या माध्यमातून ह्या उद्योगामध्ये युवकांना आणि जे शेतकऱ्यांचे गट तयार होतात फार्मर्स ग्रुप तयार होतात त्यांना सुद्धा प्रेरणा देऊन त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना या प्रभावामध्ये आणलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल मोठ्या प्रमाणामध्ये महामंडळ शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि विशेषतः महिला ह्या अतिशय कार्यक्षमपणे काम करतात बचत गटामध्ये मी फार जवळून पाहिलेलं आहे आणि अनेक महिला माता भगिनी शेतात काम करतात तर त्यांच्यापर्यंत महामंडळ जर पोहोचायचं असेल तर आम्हाला बचत गटाकडे जावं लागणार आहे आणि ते निश्चित येत्या काळात तुम्हाला दिसेल की आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा महामंडळ काम करत आहे.
1: अरे वा खूपच चांगलं कारण आपण म्हणतो की 50% महिला आज देशात आहेत त्यांची जी कार्यक्षमता आहे त्याचा आपण नक्कीच उपयोग केला पाहिजे. तुम्ही काय सांगाल की विकसित महाराष्ट्र या दृष्टीने महाबीजचं सध्या काय काम चालू आहे आणि एकूणच तुम्ही आपल्या सगळे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना काय आवाहन कराल.
0: निश्चितपणे माझं सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनम्र विनंती आहे की आपण महाबीजचे जे काही प्रॉडक्ट आहेत मग बी बियाणे असतील बायो फर्टिलायझर्स असतील रोप असतील या सगळ्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या कारण जेव्हा एखादं नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा शासन सर्वतोपरी आपणा सर्वांना मदत करते तुम्हाला आम्हाला सर्वांनाच मदत करतं. मग जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायची आहे तेव्हा शासन अंगीकृत असलेल्या महामंडळाचं जे काही प्रॉडक्ट आहेत कारण मी अत्यंत नम्रपणे सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की महामंडळ बियाणे तयार करत असताना डोळ्यात तेल घालून बियाणे तयार करतं जे प्रॉडक्ट तयार करतं ते शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार केलेलं असतं आणि त्यानंतर सरतेशेवटी त्याची किंमत ही अतिशय वाजवी ठेवलेली असते. तुम्ही यावेळेच्या सीझनमध्ये जरी बघितलं उदाहरणादाखल सोयाबीनचं जर बियाणे बघितलं तर इतर कंपन्याचे सगळे बियाणे हे 110, 120, 125, 150 पर्यंत आहेत दर आमचे फक्त 90 रुपये आहेत. इतका फरक आम्ही ठेवलेला आहे कारण महामंडळासोबत शासनाचा अंगीकृत उपक्रम असल्यामुळं पुरस्कृत उपक्रम असल्यामुळं शेतकऱ्याचं हित याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा बाजारामध्ये जेव्हा या बियाणे असतील किंवा अलाइड्स प्रॉडक्ट असतील हे खरेदी करत असताना महामंडळाच्याच उत्पादकतेला प्राधान्य द्या आणि डोळे झाकून निश्चितपणे तुम्ही हे खरेदी करा तुम्हाला कुठलीही त्याच्यामध्ये अडचण येणार नाहीये. आणि येत्या या खरीप हंगामासाठी मी समस्त शेतकरी बांधवांना महामंडळाच्या वतीने माझ्या वतीने मनापासून आपलं शुभेच्छा देतो. येणारा हंगाम जरी काही अडचणी असल्या तरी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे महामंडळ आपल्या सोबतीला आहे त्यामुळे कुठेही खचून न जाता उदास न होता संकट हे येणारेच असतात संकटावर मात करण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजेत त्यामुळे आपण महामंडळ आपल्या सोबत आहे मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.
1: मनपूर्वक धन्यवाद सर, आपण अगदी जाता जाता अतिशय प्रेरणादायी असा संदेश आमच्या सगळ्यांना दिलेला आहे. आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना

0: केलं. आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले खूप खूप
1: धन्यवाद,
0: मनापासून आभार.
2: श्रोतेहो, आजच्या भागातून महाबीज हे केवळ बियाणे उत्पादनापुरते मर्यादित नसून संशोधन, टिश्यू कल्चर, जैविक खते, जैविक बुरशीनाशके आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याचं कार्य करत असल्याचं आपल्याला स्पष्ट झालंय. सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश करताना महाबीजने गुणवत्ता, विश्वास, नवकल्पना आणि शेतकरी सक्षमीकरणाचा ध्यास कायम ठेवला आहे. आगामी काळातही ही संस्था महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीची विश्वासार्ह भागीदार राहील असा विश्वास वाटतो. या भागातही आपल्याला मार्गदर्शन करत होते महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर, आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व बंधू भगिनींना केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोतेहो, पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
2: आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा आणि त्यासाठी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय एफएम बँड 101.1 MHz। सकाळची 7:40 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा। श्रोते हो, शब्दांशिवायही प्रेम व्यक्त करण्याची ताकद ही स्पर्शात असते। एकमेकांचा हात हातात असणे हे केवळ दोन हातांचा स्पर्श नसून ती दोन मनांचे मिलन अतूट विश्वास आणि जीवनभराच्या प्रवासाची काव्यात्मक साक्ष असते। हातात हात असणे म्हणजे कोणत्याही कठीण प्रसंगात एकमेकांना दिलेली खंबीर साथ आणि प्रेमळ विश्वासाचे प्रतीक होय। चला तर मग ऐकूया अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांच्या युगल स्वरातील श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेल्या मंगेश पाडगावकर यांचं भावगीत।

0: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
0: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
1: 24 तास तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ

0: आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध।
1: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता।
2: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
0: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वाडिया फॅक्टरी एरिया शिवाजीनगर नांदेड।
3: संपर्क 70501049।
4: ताई हे बघ,
5: हॅपी बर्थडे टू यू।
4: दाखव हा माझा फेवरेट कलर।
5: नेहमी शॉपिंग।
4: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट?
6: सेव्हिंगचं ही हेच वय आहे।
7: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील।
4: आय नो ना।
7: RBI सांगते
8: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।
9: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड। संपर्क 95 95 24 25 59।
10: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे। योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना।
11: स्वनी मुआच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वज्राबाद, नांदेड। मोबाईल 93 23 18 50 50।
12: स्टेनलेस स्टील रिलिंगचे पाईप आणि कौलारू शीट
13: होलसेल दरात मिळण्याचे ठिकाण तेहरा इंडस्ट्रीज, MIDC नांदेड। मोबाईल नंबर 90 75 55 56 11।
14: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
15: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार।
14: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक।
15: चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
14: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड।
16: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था। संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड।

साधना सरगम यांच्या स्वरातलं नीला सत्यनारायण यांचं भावगीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत नील आकाश यांचं. यानंतर ऐकूया अरुंधाते आणि सुधा मल्होत्रा यांच्या युगलस्वरात श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेली मंगेश पाडगावकर यांची भावरचना.

0: अशी जवळी रहा।
1: या भावगीताबरोबरच आम्ही आजचा भावधारा हा कार्यक्रम इथं संपन्न करीत आहोत। हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। यानंतर ठीक 8 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी बातमीपत्र समाचार प्रभात आम्ही आता संक्षेपित करीत आहोत।

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 8:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरेली सफर सुरू करूया स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील राजश्री लेले यांनी संगीत दिलेल्या चंद्रशेखर सानेकर यांच्या गीताने.

0: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था, संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ बोरबन नांदेड,
1: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
2: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
1: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीच्या आजार,
2: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
3: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
3: संपर्क 70 50 10 10 49.

0: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
2: स्वनी मुळाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
3: स्टेनलेस स्टील रिलिंगचे पाईप आणि कौलारू शीट
4: होलसेल दरात मिळण्याचे ठिकाण तेहरा इंडस्ट्रीज, MIDC नांदेड. मोबाईल नंबर 90 75 55 56 11.
5: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
6: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
5: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
6: सोने चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
5: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार अशोक पत्की या गीताबरोबरच आम्ही आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम इथंच संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए महम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जात आहेत. राजस्थानमधील जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येईल. या टर्मिनलसाठी 480 कोटी रुपये खर्च आला असून वार्षिक 20,00,000 प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. जोधपूरमधील उडान योजनेचं अनावरणही त्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर बलोत्रा इथं त्यांच्या हस्ते सुमारे 1,00,000 कोटींहून अधिक विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान गुजरातमध्ये साणंदला जाऊन तिथे उभारण्यात आलेल्या सीजी सेमीच्या आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट या सुविधेचं उद्घाटन करतील. भारताच्या सेमी कंडक्टर निर्मितीच्या प्रवासातील हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. इंडिया सेमी कंडक्टर अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या पहिल्या 4 प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. 6 जुलै ते 11 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया प्रजासत्ताक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान या देशांना भेट देणार आहेत. गेल्या 4 दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा न्यूझीलंडचा हा पहिलाच शासकीय दौरा असेल. फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि फ्रान्सचे अर्थमंत्री रोलॉ लस्क्युअर यांच्या

सह भारत फ्रान्स आर्थिक आणि वित्तीय परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं. भारतातील आर्थिक विकासासाठी फ्रेंच विकास महामंडळानं केलेल्या कार्याची उभय नेत्यांनी प्रशंसा केली. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं बोर्ड ऑफ ट्रेडच्या बैठकीत सांगितलं. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वस्तूंची निर्यात सुमारे 440 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 530 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल तर सेवांची निर्यात साधारणपणे 421 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 470 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल असं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच वार्षिक निर्यातीपैकी जवळपास 15% निर्यात नोंदवली गेली आहे तर आयात शुल्क रचनेतील बदल मालवाहतुकीतील अडथळे आणि जागतिक मागणीत मंदी असूनही भारतानं 2025-26 या आर्थिक वर्षात 863 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात करून 4.6% वाढ नोंदवली असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी निर्यात वाढीला गती देण्यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन परिषद उद्योग संघटना आणि निर्यातदार यांच्यासाठी 7-सूत्री कृती आराखडा मांडला. देशातील काही भागांमध्ये एल निन्योमुळे झालेल्या अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि त्याच्या परिणामांचा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल संयुक्त आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृहसचिव आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिवांसह इतर विविध मंत्रालयांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत कोणत्या पिकांची पेरणी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारांशी योग्य समन्वय साधण्याच्या सूचना शहा यांनी यावेळी केल्या. तसंच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देशातील सर्व जलाशयांच्या पाणी पातळीवर सतत देखरेख ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयातुल्ला सय्यद अली खोमेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या 6 दिवसांच्या कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होत आहे. यासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गारिटा उपस्थित राहणार आहेत. भारत सरकार आणि जनतेच्या वतीनं आम्ही खोमेनी यांना आदरांजली वाहिली तसंच अलीकडील संघर्षात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या असं मार्गारिटा यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भेसळयुक्त दूधनिर्मिती ते विक्री आणि वितरण करणाऱ्यांना 10,00,000 रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेलं आणि उपहारगृह चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला. 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलचं मिश्रण असलेल्या E20 इंधनामुळे वाहनांच्या चलनक्षमतेत घट होत असल्याबाबत समाजमाध्यमांवर फिरणारे संदेश दिशाभूल करणारे आहेत असं स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आलं आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, डेहराडून येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या सहकार्यानं घेतलेल्या व्यापक क्षेत्रीय चाचण्यांनुसार या इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेवर कोणताही लक्षणीय नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. चारचाकी वाहनांच्या 40,000 किलोमीटर आणि दुचाकी वाहनांच्या 20,000 किलोमीटर अंतरावर या चाचण्या घेण्यात आल्या. आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रीय परिषदेच्या कार्यकारी समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत आयुर्वेद शिक्षण संशोधन वैज्ञानिक संवाद आणि डिजिटल प्रशासन यांना चालना देण्याच्या उद्देशानं 3 प्रमुख उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तानस्थित आणि बंदी घालण्यात आलेल्या जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 8 जणांना अटक केली. गुजरात आणि मध्य प्रदेशात एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ही अटक करण्यात आली. गुजरात एटीएसच्या सूत्रांनुसार अटक करण्यात आलेले आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी सूत्रांशी संपर्कात होते. या मोहिमेदरम्यान आरोपींकडून आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या तसंच पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याचं आढळून आलं.
अटक करण्यात आली.

असलेल्या आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिफा विश्वचषकाच्या अमेरिकेतील मायामी गार्डन्स इथं सुरू असलेल्या राऊंड ऑफ 32 मध्ये चुरशीच्या सामन्यात अर्जेंटिनानं काबो वर्दे संघाचा 3-2 असा पराभव करत राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. अर्जेंटिनाचा आघाडीचा खेळाडू लियोनेल मेसीनं या स्पर्धेतील आपला 7वा आणि 6 स्पर्धांमधील 30व्या सामन्यातला 20वा गोल नोंदवला. याआधीच्या एका झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव करून इजिप्तनं राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. 92 वर्षांच्या इतिहासात विश्वचषकाच्या बाद फेरीत आपला पहिला विजय नोंदवत इजिप्तनं इतिहास रचला. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले आणि बंधारे भरून वाहू लागल्यामुळे तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं पालघर, ठाणेसह काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए मोहम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेटी संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरींवर श्रोते हो, आपण आहात आकाशवाणी नांदेड केंद्रासोबत, अर्थात FM बँड 101.1 MHz. सकाळची 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरेली सफर सुरू करूया पंकज उदास यांनी संगीताची साज चढवलेल्या त्यांच्याच सुरातील निदा फाजली यांच्या गझल रचनेने.

सलमा आगा यांच्या स्वरातलं रवी यांनी संगीत दिलेलं हसन कमाल यांचं गझलगीत आत्ताच आपण ऐकलं. यानंतर ऐकूया कमाल अमरोही यांचं गझलगीत. लता मंगेशकर यांच्या स्वराला संगीतबद्ध केलंय गुलाम मोहम्मद यांनी.

या गझलबरोबरच आम्ही आजचा गझल गीतांचा कार्यक्रम इथंच संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 9 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत.
1: प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या फोनवर आधारित कार्यक्रम फोन फरमाईश.
0: आजच्या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला आहे अनुराग पवळे आणि राजश्री मिरजकर यांनी.
1: तांत्रिक सहाय्य जयराम कंचलवाड घुंगराळेकर आणि संजय उंचेगावकर यांचं.
0: तंत्र निर्देशन बाबूराव डोली.
1: सादर करते राहुल अत्राम.
0: चला तर श्रोते हो ऐकूया आजच्या कार्यक्रमातील हा पहिला फोन.
2: हॅलो हॅलो ताई आकाश ताई आहेत का?
0: नमस्कार. फोन फरमाईश कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपलं नाव काय?
2: माझं नाव अनुराधा दराडे आहे मॅडम.
0: कोणत्या गावावरून बोलताय?
2: मी बीड वरून बोलते.
0: प्रॉपर बीड गावात शहरातूनच ना?
2: वडवणी तालुका आणि बीड जिल्हा.
0: काय करता ताई आपण?
2: काय नाही घर का माझं माहेर आहे मॅडम नांदेड.
0: ताई किती वर्ष झाले लग्नाला तुमच्या?
2: माझ्या लग्नाला 10-12 वर्ष झालं मॅडम. 11 मध्ये.
0: अच्छा अच्छा बीड मधून तुम्ही फोन लावला ना?
2: हो बीड कडून लावला.
0: बर काय करता सध्या तुम्ही?
2: काहीच नाही काम घरचं आपलं.
0: हो घर
2: करायचं दोन लेकर शाळेमध्ये पाठवायचं.
0: उरलेल्या वेळेत काय आवडतं घर काम झाली सगळी आपली कि मग काय करायला आवडतं?
2: आपलं असं घरच मॅडम काय आवडत.
0: बर रेडिओ ऐकत असाल ना?
2: रेडिओ मी ऐकते नांदेड केंद्र म्हणून असं बातम्या हॅलो सखी फोन करणार.
0: बरं किती वाजता रेडिओ ऑन करता बरं तुम्ही?
2: सकाळी लवकर उठलं की करते त्या बातम्यापासून चालत असते.
0: अच्छा सकाळी उठल्या उठल्या रेडिओ ऑन करता. बरं तुम्ही रेडिओ काम करत असताना तुम्ही ऐकता घरातल्यांनाही ऐकायला आवडतं का?
2: रेडिओ किट आहे माझ्याकडे मॅडम आणि मला खूप आवडते इकडच्या नांदेडच्या बातम्या इकडचं असं वार्ताहर.
0: बरं प्रामाणिकपणे खरं खरं सांगा रेडिओ जास्त ऐकता की टीव्ही जास्त पाहता?
2: रेडिओच ऐकते. टीव्हीला बसावं लागते मॅडम असं घरी काम करत करत.
0: खूप छान अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. माझ्या मनातलं बोललात. आज कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकायचं?
2: टीव्हीला कंटिन्यू समोर बसूनच पाहिजे खुर्चीवर असं.
0: हा आणि वेळ पण जातो आपल्या. रेडिओ मात्र काम करत करत आपण ऐकू शकतो हो ना?
2: असं स्वयंपाक करत असं काही लेकरांचं काम करत ऐकायला दिसते रेडिओ.
0: बरं तुम्हाला मैत्रिणी आहेत का शेजारी?
2: हो आहेत ना.
0: मग तिथं गप्पा काय चालतात तिथं सांगता का?

0: रेडिओ फोन मी रेडिओ ऐकते फोन फरमेश.
1: आपल्या घरचंच काहीतरी.
0: बरं ठीक आहे, छान वाटलं बोलून. आज कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकणार?
1: संदेशी आते है
0: बॉर्डर चित्रपटातील.
1: बॉर्डर मधलं. हो
0: अच्छा ठीक आहे ताई, ऐकवतो तुम्हाला तुमच्या आवडीचं बॉर्डर या चित्रपटातील गीत. फोन केलात त्याबद्दल धन्यवाद.

0: ताई
1: हाँ
0: ये बोल
1: हैप्पी बर्थडे टू यू
0: देखो हाँ माझा फेवरेट कलर
1: नेहमी शॉपिंग
0: आय नो आई पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट
2: सेव्हिंगचं ही हेच वय आहे
3: आय नो बाबा सेव्ह करा योग्य ठिकाणी गुंतवणूक करा रकमेवर व्याज मिळेल जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील
4: आय नो ना
3: आरबीआय सांगते
5: करा योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट
6: हॅलो
7: हॅलो नमस्कार आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश
6: नमस्कार नमस्कार
7: नमस्कार कोण बोलते
6: मी चंद्रकांत झगडे बोलतो सर मी पोखलेगाव बोलतो सर तालुका नायगाव सर
7: काय करता तुम्ही
6: आंब्याचं गाड लावतो सर मी
7: अच्छा म्हणजे विक्री करता आंब्यांची विक्री
6: हो
7: आता सध्या आंबे आहेत मग बाकी इतर सीझन मध्ये वेगवेगळे फळ विक्री करता का तुम्ही
6: जसं सीझन आलं
7: बरं बरं मग हे तुम्ही माल कुठून घेता मग आंबे वगैरे इतर फळ नायगावहून घेता कुठे नांदेडहून नायगावला मोठी बाजारपेठ आहे
6: हो सर
7: बरं झगडेजी मग आता आपल्या कुटुंबात कोण कोण आहे इतर काय करतात सगळे लोक
6: आम्ही माझी पत्नी लक्ष्मीबाई चंद्रकांत झगडे
7: बरं
6: मुलगा सुधीर चंद्रकांत झगडे
7: बरं हा
6: सुनबाई पौर्णिमा सुधीर झगडे
7: ठीक आहे बरं मग तुमचे मुलं शिक्षण वगैरे घेतात का नाही
6: हो सर घेते शिक्षण एमए आहे सर एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थी दहावी पास करून जरा आठ
7: बर मग मुलांची काय मदत होते का तुम्हाला
6: हो सर होती
7: तुमचं शिक्षण किती झालं चंद्रकांतजी
6: माझं सर शिक्षण सर
7: किती
6: एमए झालं एमए
7: बर एमए मराठी होऊन मग तुम्ही म्हणजे नोकरीला वगैरे काही केलं नाही प्रयत्न
6: नाही सर आपली परिस्थिती नोकरीला आजकाल नोकरी कुठे
7: नाही तुम्ही कधी केलं एमए कधी झालं तुमचं
6: माझं 93 झालं सर
7: मग त्या काळात तर होती ना संधी भरपूर संधी असतील कुठं कॉलेजला वगैरे असं
6: डिप्लोमा काढला
7: नाही पण तुमची डिग्री एमए होतं ना पदव्युत्तर तुमचं शिक्षण झालं होतं सगळं बरं ठीक आहे आज कार्यक्रमात आपण आज फोन केलात कोणतं गीत ऐकायचं आपल्याला
6: सर आम्ही माझ्या मित्राचं नाव घ्यायचं गौतम कोलते काय नागोराव कोलते
7: बरं सांगा तुमचं आवडीचं गीत सांगा आज कोणतं गीत ऐकायचं
6: बाबासाहेब
7: तर झगडेजी आपण आज कार्यक्रमात फोन केलात धन्यवाद ऐकूयात आपल्या आवडीचं हे भीमगीत
8: मला सकाळी

0: हेलो, फोन फरमाइश।
1: फोन फरमाइश कार्यक्रम
0: हो, कौन बोलता है?
1: गोपाल नाथकर बोले लो साडेगाव तालुका जिल्हा परभणी शेती
0: बोला, काय करता? आपण
1: करतो। शेती
0: किती वर्ष झाले शेती करताय?
1: झाली 10-12 वर्ष झाली करायला शेती।
0: बर, मग आता सध्या काय म्हणतोय, पाऊस कसा आहे परभणीकडे?
1: पाऊस नंबर एक आहे आता इकडे, रोजच यार आहे पाऊस।
0: आहे, मग यावेळेस काय पेरायचा विचार आहे?
1: छान पाऊस झालाय, कापूस हळद लावलेली।
0: अच्छा, म्हणजे सुरुवात तर चांगली झाली आहे।
1: हो, सुरुवात चांगली झाली रे, पाऊस जोरदार आहे इकडं, रोजच पाऊस यायला 4-5 दिवस झाले।
0: अच्छा, शेतीशिवाय काय
1: आवड
0: आवडतं?
1: काय? रेडिओ ऐकण्याची शांत आहे।
0: हां, कधीपासून ऐकता आकाशवाणी नांदेड केंद्र?
1: 2005 पासून ऐकत होता मी।
0: आणि त्यातल्या त्यात आवडणारा कार्यक्रम?
1: कार्यक्रम आवडता फोन फरमायचं आहे, पहिला रात्री लागत होता,
0: हां,
1: सोमवारी सोमवारी आणि गुरुवार का बुधवारी लागत होता।
0: म्हणजे फार सुरुवातीपासून तुम्ही फोन फरमाइश कार्यक्रम
1: आता
0: ऐकता।
1: रात्री लागत नाही।
0: बरं, ठीक आहे। आज फोन केलात कार्यक्रमात, कोणतं गाणं ऐकणार?
1: गाणं हिरो मधलं,
0: गाण्याचे बोल।
1: हिरो मधलं डिंग डॉंग ओ बेबी सिंग सॉन्ग, ते
0: म्हणजे
1: मनार उदास आणि अनुराधा पौडवालच्या आवाजातलं।
0: खूप जुनं गाणं सुचवलं।
1: हो
0: ठीक आहे, ऐकूया गोपाजी तुमच्या आवडीचं हिरो या चित्रपटातील गीत।

0: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश, कोण बोलताय?
1: हॅलो, विजय मर्कंटीवार बोलतो, कुंडलवाडी तालुका बिलोरी जिल्हा नांदेड.
0: बरं, मर्कंटीवार काय करता आपण?
1: कापड दुकानामध्ये काम करते मी.
0: किती वर्षापासून?
1: मी बघा 25 वर्ष झालो साहेब.
0: बापरे, 25 वर्षापासून एकाच दुकानात आहात तुम्ही?
1: एकाच दुकानामध्ये.
0: बरं बरं. दुसरं काय, शेती वगैरे आहे की नाही घरी? मग
1: शेती बिती काय नाही साहेब.
0: कुटुंबामध्ये कोण कोण आहे?
1: कुटुंबामध्ये बघा दोन मुली.
0: बरं बरं
1: दोन मुलीचं लग्न झालं.
0: बरं, मग तुम्ही इतके दिवस एकाच दुकानात काम करता, मग तुम्ही स्वतःच दुकान टाकावं असं वाटलं नाही तुम्हाला?
1: नाही, आपलं थोडं हे नाही.
0: भांडवल लागेल, भांडवल लागते.
1: भांडवल लागते
0: हो. पण आता या तुम्ही दुकानातलं जे काय आता तुम्ही व्यवसाय पाहता सगळं, तर तुम्हाला सगळं माहिती झालं असेल ना? आता
1: माहिती झाली पण भांडवल पाहिजे.
0: भांडवल बरोबर आहे, भांडवलाच
1: धंदा लागेल. जोडधंदा पाहिजे, एकानं होत नाही.
0: बरं, शासनाची मदत घेऊन काही असं कर्ज वगैरे उचलून काही करता येत नाही, होत नाही? बरं, व्यवसाय करण्यासाठी मग पार्टनर एक दोघ जण पाहिजे.
1: बरं बरं
0: बरं. मर्कंटी, आज कार्यक्रमात फोन केला, आपण कोणत्या गीत ऐकायचे तुम्हाला? मर्कंडीजी, आज आपण कार्यक्रमात फोन केलात, ऐकूयात आपल्या आवडीचं हे भक्तिगीत.

0: हॅलो, नांदेड केंद्र
1: आकाशवाणी नांदेड केंद्र, फोन फरमाईश.
0: फोन फरमाईश.
1: कोण बोलतं?
0: मी नारायण जाधव.
1: गाव कोणतं आपलं?
0: गाव तेलंगवाडी, तालुका खंदार, जिल्हा नांदेड.
1: काय करता आपण नारायण?
0: मॅडम, सलूनचं दुकान आहे. सलून दुकान आहे.
1: अच्छा अच्छा अच्छा. किती वर्षापासून आहे?
0: 15 वर्ष झालं. 15 वर्ष एवढी झाली.
1: मग तुमच्या सोबत अजून कोणी आहे का?
0: हो, भाऊ राजे. भाऊ आज दुसरा कारागीर आहे. करता
1: दोघं तिघ. हो, दोघं तिघ मिळून म्हणजे तरच आपल्याला कुठेतरी जाणं येणं होतं.
0: जाधव जाधव भावाचं नाव आहे.
1: गावाबद्दल काय सांगाल?
0: नगर मध्ये दुकान आहे. गावात काय आहे, माझा पाऊस पडला आहे, पेरण्याचा.
1: किती आहे गावात लोकसंख्या? किती आहे?
0: असं 2000.
1: अच्छा. आज कार्यक्रमामध्ये गाणं कोणतं ऐकणार?
0: दिलवाले पिक्चर मधलं मौका मिलेगा.
1: मौका मिलेगा तो दिखा देंगे ऐकूया. तुमच्या आवडीचं दिलवाले या चित्रपटातील गीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो, नमस्कार.
1: आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम फोन फरमाईश, आपलं स्वागत आहे. कोण बोलताय आपण?
0: मी दीक्षा दीक्षा भद्रे बोलते.
1: दीक्षा भद्रेजी, कुठून बोलताय आपण?
0: मी नांदेडला राहते सर.
1: नांदेडला? कुठल्या नगरामध्ये?
0: चैतन्यनगर.
1: बर, काय करता आपण?
0: काही नाही सर, हो
1: गृहिणी आहेत का?
0: हा गृहिणी.
1: बर, मग मुलं वगैरे किती?
0: हा, दोन मुली आहेत.
1: आता मुलींची शाळा सुरू झाली असेल?
0: हो, शाळा सुरू झाली. काही नाही सर, काम वगैरे करायचं.
1: तुमचं शिक्षण
0: आल्यावर मग त्यांचा अभ्यास वगैरे घ्यायचा.
1: बर, तुमचं शिक्षण किती झालं बरं?
0: माझं झालेलं आहे सर, बीएड झालेलं आहे.
1: बीएड झालेलं आहे. बर, मग तुम्ही मग काही करत असाल ना?
0: हो, करतो ना, टीईटी तयारी करायची मी आता.
1: अच्छा, टीईटी. आता ही कालची एक परीक्षा रद्द झाली, त्या परीक्षेबद्दल आता हो काय सांगता तुम्ही?
0: रद्द झालेली आहे सर.
1: हो, तुमचा अभ्यास झाला होता?
0: हा, झाला होता अभ्यास.
1: बरे, वारंवार परीक्षा रद्द व्हायला लागल्यात, पेपर फुटा, तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यामध्ये? काय करायला पाहिजे नेमकं सरकारने?
0: सरकारनं थोडं ऍक्शन घ्यायला पाहिजे सर,
1: करायला
0: पाहिजे.
1: बरं,
0: बार बार जर पेपर जर फुटत असेल तर लेकर शिक्षण अभ्यास करून सर्व ते सर्व वाया चाललंय ना.
1: हो, आता तुम्ही पण
0: तयारी करून. हा,
1: तुम्ही पण तयारी भरपूर केली असेल ना या परीक्षेची?
0: हो हो, माझी 2 वेळेस पण झालेली आहे.
1: बरं बरं,
0: त्या वेळेस पण अभ्यास झाला होता.
1: अच्छा, बरं, ठीक आहे. भद्रेजी, आपण आज कार्यक्रमात फोन केला तर कोणतं गीत ऐकायचं आपल्याला?
0: माझ्या मम्मीचा बर्थडे आहे.
1: बरं,
0: मम्मीसाठी.
1: हो,
0: तू कितनी अच्छी आहे.
1: चला, ठीक आहे, धन्यवाद भद्रेजी, आपण आज कार्यक्रमात फोन केलात. ऐकूयात आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त हे गीत.

0: हॅलो
1: हॅलो नमस्कार
0: नमस्कार फोन फरमाईश कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: ताई आम्ही लोण बुद्रुक तालुका वसमतून बोलतो.
0: नाव काय आपलं?
1: भगवान भुसावळे लोण बुद्रुक.
0: काय करता आपण भगवानजी?
1: शेती करतो ताई.
0: किती
1: एकर शेती आहे?
0: अच्छा, आज तुम्हाला माहित आहे का आज 1 जुलै हा दिवस काय आहे? जुलै हा दिवस जो आहे तर हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आजचा हा कृषीसाठीचा शेतीसाठीचा हा दिवस आहे. माहित होतं का? आज जे आहे ना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती असती, त्या निमित्ताने 1 जुलै हा दिवस जो असतो आपण कृषी दिन म्हणून सगळीकडे महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी आपल्याला सगळ्या आधुनिक तंत्राची सगळ्याच गोष्टीची गरज असते. जितकं सोपं होईल शेतीचं काम तेवढा प्रयत्न करायचा असतो. बरं, शेतीत काय लावलंय ते सांगा आता यावेळेस.
1: शेतीमध्ये हळद लावणं चालू आहे मॅडम.
0: झाली नाही अजून?
1: नाही नाही, चालू आहे. 4 बाय आहेत.
0: अच्छा अच्छा.
1: मग सोमवारी पाऊस पडला बघा आमच्या इकडे.
0: हा हा हा हा. आणि एक दिवसाला मजुरी काय?
1: 300 रुपये
0: महिलांसाठी.
1: हा, बाईला 300 रुपये आणि गड्याला 500 रुपये.
0: अच्छा, मग किती? 4 महिला आहेत तुमच्याकडे?
1: 4 बाय आहेत.
0: 4 जणी आहेत. चला, आज कार्यक्रमामध्ये गाणं कोणतं ऐकणार भगवानचे?
1: एक शेतावर लगीत
0: फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: आकाशवाणी नांदेड केंद्र फोन फरमाइश कार्यक्रम.
1: नांदेड केंद्र फोन फरमाइश.
0: नाव काय आपलं?
1: धनस बोलतो. धनस. माझं नाव मॅडम साहेबराव राघोजी पाटील धुटे.
0: काय करता आपण?
1: शेती करतो मॅडम.
0: पाऊस कसा आहे सध्या?
1: पाऊस मॅडम बरा. आता आपल्या इकडे पडला 2 दिवस झाला. आता पेरण्या झाल्यात काही काही राहण्यात काही.
0: तुम्ही केली की नाही पेरणी?
1: आपल्या इकडे चौकट नाही. आपल्या इकडे पडला.
0: अच्छा अच्छा. तर
1: शेती करतो मॅडम. 2 मुलं आहेत मला.
0: मुलं काय करतात मग?
1: एक मुलगा दूध नेते टेम्पोचे.
0: हा.
1: आणि एक मुलगा सर्व्हिसला आहे पोलीस मध्ये नांदेडला.
0: बर बर. चला मुलं चांगली शिकली सगळी तुमची.
1: हो मॅडम. आपली शेती थोडी आहे जास्त नाही.
0: हा हा हा. पण झालं ना एक जण तरी
1: फोन लावला आज लागला.
0: बर चला आनंद झाला. याच्या आधी केला होता का आकाशवाणीला फोन?
1: याच्या आधी फक्त ट्राय करतो. आज लागला मॅडम फोन.
0: बर बर. मग आता मुलं तर मोठी झालेली आहेत. मुलांची लग्न झाली का?
1: मुलं मोठी झाली. लेकरवाले झालेत मॅडम.
0: हा. मग आता घरात किती जण आहेत? कुटुंबात किती लोक आहेत?
1: सुनेहाता दोन नातू हात.
0: हा हा. एकत्र कुटुंब आहे सगळं.
1: हो. एकत्र. एक सर्व्हिसला आहे. ते नांदेडला राहते. घरी राहते. आणि घरच्या संघ राहतो.
0: बर. आज कार्यक्रमामध्ये गाणं कोणतं ऐकणार?
1: हो कार्यक्रम. आज फोन लागला मॅडम. खुशी वाटली मला. फोन लागला गेला. आज खुशी वाटली तुम्हाला. 2 गोष्टी बोललो.
0: बरं. पण आता आनंदामध्ये गाणं पण सांगा कोणतं ऐकायचं.
1: आली अंगावर मग आडला नारायण धरी गाढवाचे पायो. चित्रपट आली अंगावर.
0: अच्छा अच्छा. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. फोन केलात त्याबद्दल धन्यवाद.

0: आताच आपण श्रोत्यांच्या फोनवर आधारित कार्यक्रम ऐकलात, फोन फरमाईश.
1: आजच्या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला होता अनुराग पौळी आणि राजश्री मिरजकर यांनी.
0: तांत्रिक सहाय्यक जयराम कंचलवाड घुंगराळेकर आणि संजय उंचेगावकर यांचं.
1: तंत्रनिर्देशन बाबूराव डोली.
0: सादर करते राहुल अत्राम.

0: एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग 26वा.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: मैथिली रात्री तालमीहून घरी येई तो आत्या जेवायला थांबायची. गॅलरीतून पाहायची. मिलिंद जोशी सोडायला यायचा. तोच आहे याची खात्री झाली की आत वळायची. दोघींची पानं घेताना मैथिलीला खूप काही बाई प्रश्न विचारायची, पण आडून आडून. त्याला वर का नाही बोलवलंस असं म्हणायची. आज मात्र स्पष्टच म्हणाली, मैथिली हा मुलगा चांगला वाटतो. हो, मैथिलीचं लक्ष नव्हतं. चांगला एमटेक आहे, टाटा युनिसिसमध्ये आहे. तू समजतेस तसं काही नाही. मग काय आहे? का आहे नाही? तालमीहून आलीस की तू धड जेवत सुद्धा नाहीस. तुझं लक्षच नसतं जेवणात. तू समजतेस असं काही नाही आत्या, मैथिली एकदम गोंधळून म्हणाली. आत्या गालातल्या गालात हसली. चांगला बकरा सापडला आहे मैथिलीला. संजू ऐकत होता, तो एकदमच म्हणाला. संजू, दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस, सांगून ठेवते. मैथिली एकदम उसळलीच. गोपाळवांच्या सिगरेटचा धूर खोलीत पसरायला लागला. मैथिली गॅलरीत येऊन उभी राहिली.

नाटक संपलं, प्रयोग चांगला झाला, मैथिलीचं कामही. हॅमलेटचं काम करणारा आनंद म्हणून एक मुलगा होता, त्याचंही काम बरं झालं. आत्याने संजू नाटकाला आले होते, बीना आणि रोहिणीही आल्या होत्या. सगळी मुद्दाम आत येऊन भेटून गेली होती. तू नंतर येतेस ना, थांबू नको ना, आत्यानं हळूच विचारून घेतलं. मिलिंद सोडायला आला. आज कीर्ती मिलिंदबरोबर गाडीत चढली नाही, मागच रेंगाळली. ती मुद्दामच मागं रेंगाळते असं मैथिलीच्या लक्षात आलं. गाडी सुरू करताना मिलिंद म्हणाला, मागं का बसतेस मैथिली, इकडे ये ना. मैथिली पुढे येऊन बसली. गाडी चालवताना मिलिंद म्हणाला, तुला ऑलिफिया तितकी चांगली उभा करता आली नाही, पण तुझी अजून सुरुवातच आहे. मलाही वाटलं तसं, त्याला कारण हॅमलेट असेल, त्यानंच मला पूर्णपणे व्यापून टाकलं. का असं? नाही माहीत, पण वाटलं की टू बी ऑर नॉट टू बी हाच काही हॅमलेटचा प्रश्न नाही. मग खरं म्हणजे मला कळत नाही मिलिंद. काय कळत नाही? कळत नाही की एक छोटासा सत्वांश घेऊन साधं सुधं जगू पाहणाऱ्या माणसाला का म्हणून असं

एका आवर्तात फेकलं जातं, तेही एका अतर्क्य वेगानं? याला उत्तरच नाही ना. ते तर नाटकातल्या प्रत्येकालाच म्हणता येतं, पण ते हॅम्लेट बद्दल जास्त म्हणता येतं. खऱ्या अर्थानं हीच इथली ट्रॅजेडी असेल. मैथिलीनं सुस्कारा टाकला. का ग? काही नाही, आता तालमी नाहीत, प्रयोग नाही, केवढी गुंतले होते, रिकाम वाटेल. नाही वाटणार. हा, मी येत राहणार आहे, त्याकरता रिहर्सल कशाला हवी? मिलिंद तिला एका हातानं जवळ ओढलं.

चेतनच्या नव्या नाटकाचं वाचन होतं चेतनकडेच. रविवारी 4 वाजता मिलिंद घ्यायला आला. आत्ता बिनाकडे गेली होती. कीर्ती परस्पर येते, मी तुला आणण्याचं निमित्त करून आलो, तो मिश्किलपणे म्हणाला. मैथिली येई तो मिलिंद गोपाळरावांशी बोलत बसला होता. मैथिली 2 मिनिटात चहा चिवडा घेऊन आली. त्याचा चहा झाल्यावर म्हणाली, चला. चला काय, तयार हो ना. झाले ना, तयारच तर आहे. मग तो हळूच एकीकडे नेऊन म्हणाला, अगं जरा चांगला ड्रेस घाल ना. माझे 1-2 मित्रही येणार आहेत IIT चे, त्यांना मला तुला दाखवायची आहे. मैथिलीला हसूच आलं. मनात नव्हतं तरी फक्त मिलिंद म्हणाला म्हणून ती दुसरा ड्रेस बदलून आली. ठीक आहे, तिनं विचारलं. टॉलरेबल, तो हसून म्हणाला. चेतनकडे जाताना वाटेत एका मोठ्या दुकानाशी तो थांबला. काय करता? ड्रेस घेतो तुझ्याकरता. नको मिलिंद, प्लीज. का पण? मला घ्यायचं आहे. तू देशील पण मला घेताना फार अवघड वाटेल, ती त्याला अडवत म्हणाली. पूर्वीचे नकोसे संदर्भ समोर आले. त्याला नकळत तू म्हटलं हे तिच्याही लक्षात आलं नाही, इतकी ती व्यग्र होती. मिलिंद मग काही बोलला नाही, चेतनकडेही नाही. त्याच्या मित्रांशी त्यानं फॉर्म्युलाच ओळख करून दिली. चेतन त्याचं स्क्रिप्ट वाचत असतानाही मिलिंदचं लक्ष नव्हतंच. कीर्तीनं हळूच तिला विचारलं, तुमचं काही भांडण भिंडण झालं का? छे ग, मैत्रीनं उडवून लावलं. वाचनानंतरच्या डिस्कशनमध्ये मिलिंदनं भाग घेतला नाही. मग मैथिली काही बोलली नाही? चेतननं विचारलं. मैथिली, तू काही बोलतच नाहीस. चांगलं लिहिलं आहेस, पण हे नुसतं वाचनातून पूर्ण स्पष्ट होत नाही, तालमीत खुलत जाईल. यातल्या प्रत्येक हालचालीत शब्दात विलक्षण असा स्टेज इफेक्ट आहे. तुला तुझी भूमिका आवडली? देवीची? देवयानीची? मी? का? काही अडचण? एक नाटक पुरे ना चेतन, आता इतर लोक. तू तुझं बोल. परीक्षा जवळ आलीये, मला नाही जमणार. परीक्षा होऊ देत, मग सुरू करू तालमी. इथं कोणाला घाई आहे? विचारावं लागेल. विचार ना, मी वाट पाहतो, चेतन म्हणाला. मिलिंदनं मैथिलीला सोडायला गाडी काढली. मैथिलीनं कीर्तीला बरोबर येण्याकरता हाक मारली, पण तिला आणि कुठं जायचं होतं ते सांगून कीर्ती कुजबुजली. काही भांडलं बिणलं असाल तर गाडीत मिटवून टाक. गाडीतही मिलिंद बोलत नव्हता. मैथिलीनं आपला हात त्याच्या हातावर ठेवला, तो त्यानं बाजूला केला. इतका कसला राग? ती हलकच म्हणाली. ड्रेसच घ्यायचा आहे ना?

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: आत्ताच आपण आशा बगी लिखित भूमी या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग 26 ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

0: एका मागून एक वाहन चालवा,
1: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
0: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
1: आपोआप प्रदूषण कमी कराल।
0: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर।
1: वाहन अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात।
0: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका।

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।
0: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या।
1: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर।
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा।
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्या।

0: तर लाख मुलाचा जीव वाचवाल.
1: सुरक्षा आपली आपल्या हातात. वाहन नका चालवो, भरधाव वेगात.

0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची ठीक 11:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकरंग हा कार्यक्रम.
1: शाहीर हिरमण जाधव आणि सहकारी सादर करीत आहेत पारंपरिक लोककला प्रकार सवाल जवाब. या भागाचे लेखक आणि सादरकर्ते शाहीर हिरमण जाधव. ऐकूया पारंपरिक लोककला प्रकार सवाल जवाब.

मंडळी, आपण पूर्वीच्या तमाशात, भेदिक लावण्यात, कलगीतुराच्या आखाड्यात परस्परांना हरविण्यासाठी, नामहरण करण्यासाठी, निरुत्तर करण्यासाठी एका पक्षाने दुसऱ्या पक्षावर कूट प्रश्न टाकायचे आणि दुसऱ्या पक्षाने त्याला उत्तर द्यायचे. हा सर्व प्रकार संगीत साजात ठराविक चालीतून पद्यरूपानेच चालतो. म्हणजेच अध्यात्मावर आधारित प्रश्नांना त्याच अध्यात्माचा आधार दाखला देऊन अचूक उत्तरे देऊन प्रतिपक्षावर मात करायची, यालाच सवाल जवाब म्हणतात. मंडळी, पूर्वीच्या तमाशात संचातून दोन नर्तिका परस्परात सवाल जवाब करीत, तर कधी एक बाई तर दुसरा पुरुष यांच्यातही सवाल जवाब होत, तर भेदिकांमध्ये कलगी आणि तुरा यांच्यात सवाल जवाब अर्थातच सामना होत असायचा. आजही तो प्रकार आपले अस्तित्व टिकून आहे. मुळात कलगी आणि तुरा यातूनच या सवाल जवाबाची परंपरा निर्माण झाली आहे. या सवाल जवाबातली कोडी बहुत करून संख्येवर आधारित असत. त्यात निरनिराळ्या तत्वांच्या दर्शक मानल्या जातात. उदाहरणार्थ, एक म्हणजे ब्रह्म, दोन म्हणजे प्रकृती आणि पुरुष, तीन म्हणजे सत्व, रज आणि तम हे तीन गुण, चार म्हणजे चित्त चतुष्टय, पाच म्हणजे पंच महाभूते, सहा म्हणजे षडविकार इत्यादी. अशा प्रकारे कोडी टाकताना मी एक पंचरंगाचे पाखरू पाहिले, त्याला 21 पाय, 9 शिरे, 52 पंख आणि 3 डोळे होते. त्रिभुवनी साऱ्या चारा चरिते परी नव्हते मुख त्याला, तर ते पाखरू कोणते? आणि मी एक सुंदरी पाहिली, आकाशाशी लग्न करून तिने 3 पुत्रांना जन्म दिला, त्या मुलांचे लग्न होईना म्हणून आपणच त्यांची बाईल झाली आणि 5 पुत्र व्याली. पुढे त्या घराचा निर्वंश करूनी आली मूळ ठायाला, तर ती सुंदरी कोण? असे सर्वसामान्य माणसाला सतत डोके खाजून कोड्यात टाकणारी कोडी एका पक्षाने दुसऱ्या पक्षावर टाकल्यानंतर त्याने त्याची उत्तर काही क्षणातच द्यावयाची असतात. जो पक्ष उत्तर देणार नाही त्याने हार पत्करायची असते. बर का मंडळी, म्हणूनच सवाल जवाब हा लोककला प्रकार निश्चितच सोपा नाही, दुबळा नाही आणि अपरिपक्वही नाही. यातला कलावंत अभ्यासू वृत्तीचाच असावा लागतो. ऐनवेळी प्रतिपक्ष कोणता कुठ प्रश्न वा कुडी टाकेल याचा नेम नसतो. याकरिता अध्यात्म, पुराण या सर्वांचा मन लावूनच अभ्यास करावा लागतो. यातली कलावंत माणसं तशी फारशी शिकलेली नसतात. परंपरेने चालत आलेली प्रश्नोत्तरे असली तरी ती ऐकल्यानंतर ध्यानात ठेवूनच ती पुढे पुढे वापरली जातात. मंडळी, या सवाल जवाबामध्ये विशेष करून सृष्टीचे आधीकरण, लग्नाचा सवाल, आध्यात्मिक कोडे, पौराणिक सवाल, शास्त्रीय सवाल, गणिती सवाल, लौकिक सवाल, रचनात्मक सवाल आणि शाब्दिक शिवीगाळ दमदाटी यांचाही वापर केला जातो. या सवाल जवाबात कलगी आणि तुरा यापैकी जो पक्ष निरुत्तर होईल त्या पक्षाचे वाद्य, निशाण अथवा सामन्यात ज्या ज्या पायद्या लावलेल्या असतील त्या त्या विजयी पक्ष हिसकावून घेतो. मंडळी, सवाल जवाबाचा हा कार्यक्रम मन लावून ऐकणाऱ्यांच्या ज्ञानात अधिकाधिक भरच पडत असते. नवनवीन की जे काही कधी ऐकिवत नाही

ती या सवाल जबाबातून ऐकायला मिळते. मनोरंजन तर होतेच, पण अध्यात्माचं भेदिक ज्ञानही ऐकायला मिळतं. आणि म्हणूनच ग्रामीण भागातून सवाल जबाब हा कला प्रकार अत्यंत लोकप्रिय ठरतो. सवाल जबाब या लोककला प्रकारात पुढे म्हणण्याकरिता एक अथवा दोन मुख्य गायक, मागे झील धरण्यास कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त चार कलावंत, तर ढोलकी, तुंतुणं, खंजिरी, झांज, कडी ही वाद्य वाजविण्यास त्यातीलच अथवा स्वतंत्रपणे वेगळे कलावंत असतात. श्रोते हो, या सवाल जबाबाच्या सामन्यात गायन करणारे कलावंत आपल्या वाट्याला हार येऊ नये म्हणून रात्रभर आणि कधी कधी तर सकाळ केव्हा उजळून जाते याचीही या मंडळींना भान नसते. आणि यात कोण हरतय, कोण जिंकतय आणि एखाद्या गुढ प्रश्नाला नेमकं काय उत्तर मिळतंय या आशेवर रसिक श्रोतेही उठायला तयार नसतात. यावरून सवाल जबाब हा कला प्रकार किती महत्वाचा आणि आवडीचा प्रकार आहे हे सांगायलाच नको. बरं का मंडळी, आपण सवाल जबाब या कला प्रकाराचे अंतरंग जाणून घेतले, तेव्हा आता त्याचे रूपरंग प्रत्यक्ष सवाल जबाबातूनच ऐकूया. कलगी पक्षाचे गजराम वाजे आपला सवाल टाकताहेत आणि त्याला नंतर तुरा पक्षाचे उत्तमराव जाधव हे त्याला उत्तर देत आहेत. तर ऐकूया या दोन्ही पक्षांचा या ठिकाणी एक प्रकारचा सामनाच आपण ऐकत आहोत. गात आहेत कलगी पक्षाचे गजराम वाजे, त्यांचा सवाल ऐकूया.

ऐकलत मंडळी, कलगीवाल्याने एवढ्या आत्मविश्वासाने तुरेवाल्यावर सवाल टाकलाय की त्याच्या मते तुरेवाला या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही। मग त्यासाठी भले 6 महिन्यांनी उत्तर दिले तरी चालेल, आम्ही तुमचे स्वागतच करू असे आव्हानच जणू कलगीवाल्याने तुरेवाल्याला दिले आहे। इकडे कलगीवाल्याने सवाल टाकायला सुरुवात केली तेव्हापासूनच तुरेवाल्यांचे कान आणि मन त्या सवालाकडे लागून होते। कलगीवाल्यांना वाटलं आता तुरेवाल्यांची हार होणार म्हणून ते आनंदी मुद्रेने तुरेवाल्याकडे पाहू लागले। तोच तुरेवाल्यांच्या चेहऱ्यावरही आनंदाचे भाव प्रकट

झाले आणि तोही कलगीवाल्यांच्या सवालास जबाब देण्यासाठी पुढे सरसवला. गाण्यात उत्साहाचा रंग भरावा यासाठी ढोलगी तुंतुने झांज यांनी सुरुवातीसच तोडा सुरू केला.

कलगीवाल्याच्या प्रश्नाला पुरावाला उत्तर देतोय. ते उत्तर देत आहेत पुरा पक्षाचे शाहीर उत्तम जाधव. काय उत्तर देत आहेत आपल्या जबाबातून ते ऐकूया.

आणि ती घागर कशी आणि केव्हा भरली हा प्रश्न कलगीवाल्या शायराने केला आहे.

मंडळी, अशा प्रकारे हा सवाल जवाबाचा सामना एका पाठोपाठ एक सवाल जवाबाच्या फैरी झाडीत हा कार्यक्रम सतत नवनवी उत्कंठा नवनवे प्रश्नांनी रंगत जातो. ऐकणाऱ्यांना कंटाळा तर मुळीच वाटत नाही. श्रोतेहो, हा पारंपरिक लोककलेचा ठेवा जपणे आवश्यक आहे, परंतु गेल्या काही वर्षापासून ह्या कला देखील दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. याकडे समाज आणि शासनाचे दुर्लक्ष झाल्यास आपण सारेच या रंजक आणि उद्बोधक कलांना पारखे होण्याची भीती नाकारून चालणार नाही.

0: श्रोते हो, आताच आपण लोककला रूपरंगाच्या 10व्या भागात पारंपरिक लोककलेचा सवाल जवाब हा प्रकार ऐकलात. लेखक आणि सादरकर्ते शाहीर हिरमण जाधव. यामध्ये सहभागी कलावंत निवेदक हिरमण जाधव, गायक कलगी गजीराम वाजे तुरा उत्तम जाधव, सहगायक लतीफ पटेल अशोक जुंद्रे बजरंग दळवी चंद्रभान जाधव चंद्रभान पवार भाऊसाहेब चव्हाण प्रकाश भोसले मच्छिंद्र गाडेकर. संगीत साथ हार्मोनियमवर सुमंत गायकवाड, तुणतुणे केरू भोर, ढोलकी आनंद केदारे आणि प्रकाश साबळे, खंजेरी बजरंग दळवी आणि उत्तम जाधव, टाळ अविनाश निर्भवणे, झांज यशवंत पाटील, घुंगरू कांता नगराळे. शीर्षकगीत रचना शाहीर हिरमण जाधव यांची. शीर्षकगीत गायन केलं होतं सुमंत गायकवाड यांनी. संकल्पना उत्तम कोळगावकर यांची. निर्मिती सहाय्य जयंत ठोंबरे आणि रेखा महाजन. ही आकाशवाणी नाशिक केंद्राची निर्मिती होती.
1: आताच आपण लोकरंग हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.

0: आमचा फोन क्रमांक 9404761252
1: 9404761252
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
2: फोन फरमाईश.
3: FM बँड 101.1 MHz वर आपल्या सोबत आहे आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र. सकाळची 11:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, महाराष्ट्राला तेजस्वी महान आणि जाज्वल्य अशा इतिहासाची परंपरा लाभलेली आहे. या इतिहासात अनेक शूरवीर पराक्रमी साहसी योद्धे होऊन गेलेत. त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित ऐतिहासिक घटनांचे आवेशपूर्ण आणि स्तुतीपर काव्यात्मक वर्णन जे केले जाते त्याला पोवाडा म्हणतात. हा पोवाडा प्रामुख्याने शाहिरांद्वारे गायला जातो. हातात डफ आणि तुंतुने घेऊन अभिनयासह सादर करतात तो पोवाडा. चला तर मग ऐकूया वीर रसाने ओतप्रोत असा शाहीर पिराजीराव सरनाईक यांच्या बुलंद आवाजातील त्यांनीच संगीतबद्ध केलेला गदी माडगुळकर यांचा पोवाडा.

मयाला अजीव दान देवनी करीन सरदार सुलानी संभाजी हसून बोलला अरे सरदारी ठेऊ जा शिलकेला नाहीतर वाट जा कोल्या कुत्र्याला सरदारीच काय।

आत्ताच आपण अल्बम गीत ऐकलं, स्वर संगीत आणि गीत दलेर मेहंदी यांचं. याबरोबरच आम्ही आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम इथंच संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफ एम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर दुपारी ठीक 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

दुपारचे 12 वाजतात. श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत. आज वनिता मंडळ कार्यक्रमाची निर्मिती केली आहे जळगाव केंद्राने. ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची मुलाखत आणि त्यानंतर साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम. तेव्हा मैत्रिणींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया मनाला ताजं तवानं करणाऱ्या सुंदरशा गीतानं.

सखींनो, जीवन सुंदर आहे आणि हे सुंदर जीवन दुसऱ्याला बहाल करण्यापेक्षा मोठं कार्य कोणतंच असू शकत नाही. म्हणतात ना, रक्तदान हेच श्रेष्ठ दान. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला भेटी गाठी या सदरात असेच विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली

0: मुलाखत ऐकूया.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, रक्तदान हे केवळ दान नसून ते जीवनाशी जोडलेलं एक पवित्र नातं आहे. एका अनोळखी व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण बनण्याची ताकद ही रक्तदानात असते. आज आपण अशाच एका प्रेरणादायी दाम्पत्याशी संवाद साधणार आहोत भेटीगाठी या सदरात, ज्यांनी रक्तदानाला केवळ सामाजिक उपक्रम न मानता तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला आहे. रणजित गव्हाळे यांनी

0: मतदानाला केवळ सामाजिक उपक्रम न मानता तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला आहे. रणजित गव्हाळे यांनी तब्बल 76 वेळा तर अंकिता गव्हाळे यांनी 17 वेळा रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. डिजिटल रक्तबंध या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचं मोलाचं कार्य हाती घेतलंय. चला तर मग मैत्रिणींनो, आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि त्यांच्या रक्तदानाच्या प्रवासाविषयी सुद्धा अधिक सविस्तरपणे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मॅडम, नमस्कार. आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की रक्तदानाची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
2: रक्तदानाची प्रेरणा अशी आहे की माझे वडील जे आहेत ते एक्स आर्मी मॅन आहेत, ते एक माजी सैनिक आहे. वयाच्या 18व्या वर्षी वडील आर्मीमध्ये भरती झाले होते आणि फेब्रुवारी 1988 ला वडील 15 वर्षाची सर्व्हिस करून रिटायर झाले आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे एप्रिल 89 मध्ये माझा जन्म झालेला आहे. म्हणजे वडिलांच्या रिटायरमेंट नंतर माझा जन्म झालेला आहे. आणि मला तेही माहिती नव्हतं की वडील आर्मीत होते वगैरे वगैरे, की ह्या गोष्टी घडून गेलेल्या होत्या. आणि मग कालांतराने ते संस्कार घरात असतात तेच संस्कार पुढे चालत गेले. मलाही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती, पण परिवारात वडिलांचं म्हणणं होतं की जी या गोष्टी मी फेस केलेल्या आहे किंवा ज्या गोष्टी मी करत आहे त्या तुम्ही कराव्या की नाही कराव्या हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माझं मत असं आहे की तुम्ही तुमच्या लेवलला जाऊन कुठेतरी काहीतरी चांगलं काम करा, ती एक देश सेवा असू शकते. तेव्हापासून हे संस्कार घरात रुजत गेले आणि त्याच्यातून काहीतरी नवीन प्रेरणा घेत रक्तदान चळवळीची सुरुवात झाली.
0: बरं सर, मग कितव्या वर्षापासून तुम्ही रक्तदान करता?
2: मी 24 एप्रिल 2007 साली वयाचा 18 वर्षाचा पूर्ण झालो त्याच दिवशी पहिल्यांदा रक्तदानही केलं आणि त्याच दिवशी माझ्या लायसन्सही रजिस्ट्रेशन सेम डे केलं. म्हणजे एकाच दिवशी रक्तदान आणि एकाच दिवशी वय 18 कम्प्लीट झालं, त्यामुळे रक्तदानाचं लायसन्सही मी रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं.
0: छान. ताई, आता आपल्या पतींनी सांगितलं, सरांनी सांगितलं की त्यांना प्रेरणा कुठून मिळाली, आता ताई तुम्हाला रक्तदान करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?
1: मला प्रेरणा तर यांच्याकडनंच मिळाली आणि मी पहिलं रक्तदान 24 एप्रिल म्हणजे त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी केलं 2022 ला. माझं पहिलं रक्तदान होतं. तेव्हा माझा पण पहिल्यांदा रक्तदानाचा एक्सपिरियन्स, मला असं वाटलं होतं की मी घाबरली, किंवा ती निडल असते ना ती खूप जाड असते, तिला पाहूनच आपला जीव घाबरतो. पण मला असं काहीच जाणवलं नाही, ना वीकनेस आला ना चक्कर आले.
0: बरं.
1: पण तो रक्तदानानंतरचा जो अनुभव होता ना तो मला खूप आनंद देऊन गेला. म्हणजे मला असं वाटलं की वा, म्हणजे मी माझ्या मिस्टरांच्या पावलावरती पाऊल ठेवलं आणि हा प्रवास मी सुरुवात केला.
0: खूप छान की आपण कोणाला गरजूंना मदत करतोय, आपलाही थोडाफार तरी वाटा त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर सर, 76 वेळा रक्तदान करण्याचा तुमचा प्रवास कसा होता?
2: पहिल्यांदा जेव्हा रक्तदान केलं 24 एप्रिल 2007 साली, तेव्हा असं वाटलं होतं की आपण काय करतो आहे, याच्यातून काय होणार आहे, पण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने मग सुरुवात केली. पण जेव्हा ती निडल पाहिली तेव्हा मलाही असं वाटलं की काहीतरी होतंय किंवा, पण जेव्हा ती निडल आपल्या हातात जाते म्हणजे जेव्हा आपल्या वेनमध्ये ती टाकली जाते तेव्हा जस्ट एक मुंगी चावते या टाईप वाटतं.
0: म्हणजे ज्याप्रमाणे आपण इंजेक्शन घेतो बरं नसल्यावर, त्यापेक्षा वेगळा अनुभव आहे का तिचा?
2: नाही, इंजेक्शन घेतो तो सेम अनुभव आहे, असं काही फारसं वेगळं नाहीये.
0: अंकिता ताई, महिलांमध्ये रक्तदानाबाबत अनेक गैरसमज आहेत, तर त्यामध्ये तुमचा अनुभव काय सांगतो आणि तुम्ही आपल्या मैत्रिणींना आणि आपल्या भगिनींना काय सांगू इच्छिता?
1: मी महिलांना असं सांगू इच्छिते की रक्तदानाने म्हणजे जे त्यांच्या मनामधले जे गैरसमज आहे की मासिक पाळीमध्ये त्रास होतो, रक्तदानाने खूप खूप विकनेसपणा येतो, किंवा केस गळती होते, किंवा स्थूलपणा येतो, हे सगळे गैरसमज हे चुकीचे गैरसमज आहे. आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा आपलं रक्त म्हणजे एका व्यक्तीकडनं फक्त 350 ml रक्त काढलं जातं, आपल्या फुल बॉडीमध्ये 6 लिटर रक्त राहतं आणि ते रक्त रिकव्हरी व्हायला फक्त 1 किंवा 2 दिवस लागतात.
0: बरं, मग ते आपल्या अन्नाद्वारे होतं?
1: हो, ते आपल्या अन्नाद्वारे होऊन जातं आणि आपला आहार जो राहतो तो संतुलित हवा, म्हणजे महिलांचा तर नेहमीचाच हवा, असं नाही की फक्त आपण रक्तदानाला जातोय त्याच दिवशी खायचं किंवा त्याच्या आदल्या दिवशी खायचं असं नसतं. सकाळी सकाळी गुड शेंगदाणे किंवा लोहयुक्त पदार्थ, बीट, याच्याने रक्त लवकर वाढतं. नंतर खजूर, काळे मनुके,

0: याच्याने लवकर तयार होतं रक्त, म्हणजे महिलांना त्याची गरज असते दर महिन्याला आपल्या मासिक पाळीमुळे रक्त आपल्या शरीराच्या बाहेर निघतंच. पाळी झाल्यानंतर 4-5 दिवसानंतर जर आपण रक्तदान केलं तर आपल्याला त्याचा काहीच साईड इफेक्ट नाही. आपण असं म्हणतो की माझे केस गळत आहे, माझी स्किन खराब होते, हे रक्तदानामुळे मुळीच होत नाही. मी महिलांना सांगू इच्छिते, विशेष म्हणजे आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा जे नवीन रक्त तयार होतं ते फ्रेश रक्त असतं. आता मी रक्तदान 17 वेळा केलेलं आहे, त्यामुळे मला अनुभव आहे की रक्तदान झाल्यावरती जे आपलं आधीचं रक्त असतं ना, म्हणजे ते आपण समजा दानाने निघून जात ते, मग नंतर नवीन रक्त तयार होतं ते एनर्जेटिक राहतं. नवीन रक्त तयार झाल्यावरती ते फिल्टर व्हायला खूप लवकर मदत होते, कारण की पातळ रक्त आणि घट्ट रक्त याच्यामधला डिफरन्स आपल्याला माहितीये. घट्ट रक्त हृदयापर्यंत फिल्टर व्हायला वेळ लागतो, नवीन रक्त तयार झालेलं असतं त्यामुळे ते पातळ असतं, ते लवकर शरीरात जातं, सर्क्युलेट होतं आणि त्याच्याने एनर्जी लवकर तयार होते. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी नका तुम्ही वर्षामधून 5-6 वेळा करा, पण एकदा तरी रक्तदान करा.
1: सर, आता डिजिटल रक्तबंध ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली?
2: सोशल मीडियावर मी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो. माझं शिक्षण जे आहे ते समाजकार्याचं आहे, माझं MSW झालेलं आहे, माझं MA इन क्लिनिकल सायकोलॉजी आहे. मी ज्या महाविद्यालयात शिकलो त्या महाविद्यालयामध्ये NSS वगैरे या गोष्टी होत्या. NSS मार्फत किंवा समाजकार्यामार्फत जे वर्कशॉप वगैरे होतात त्याच्यातून काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभर फिरण्याचे चान्सेस असतात. मोठे मोठे वर्कशॉप असतात, समाजकार्याचे वर्कशॉप असतात, NSSचे मोठे मोठे शिबिरं असतात, काही कार्यशाळा असतात. मग त्याच्यात काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभरातून बरेच लोक तिथे भेटत असतात. तुमच्याच शैक्षणिक जीवनातले, म्हणजे जसं आता मी MSW करतोय तर मला बऱ्यापैकी MSW चे विद्यार्थी भेटतात, विद्यार्थिनी भेटतात. तर आपण तिथे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि मग आपलं कसं असतं, एकदा कॉन्टॅक्टमध्ये आलं की आपल्या मनाचे विचार किंवा आपले विचार आणि समोरच्याचे विचार जिथे जुळतात तिथे माणूस एकमेकांच्या संपर्कात येतो किंवा कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग माझं कसं आहे की माझ्या एकदा संपर्कात आलेला माणूस मला नाही वाटत की तो आपल्यापासून स्वतःहून दूर जावा. तो त्याच्या सुखीने म्हणा किंवा त्याला वाटलं की आपल्याशी कॉन्टॅक्ट कमी करावा त्या हिशोबाने तो जाऊ शकतो, पण मी स्वतःहून कोणाशी कॉन्टॅक्ट कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. मग त्याच्यातून काय होतं, व्हॉट्सअपला ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणून एक ऑप्शन असतं, त्याच्यात तुमच्याकडे तुमचा नंबर सेव्ह पाहिजे, समोरच्याकडे समोरच्याचे नंबर, म्हणजे आपले नंबर सेव्ह पाहिजे. तर आपण एका वेळेस 256 लोकांना हे मेसेज पाठवू शकतो. आणि मग आपण सणावाराला जसं मेसेज पाठवतो ती सुरुवात होत होत ती कुठेतरी रक्तदान चळवळीत आली. आम्ही व्हॉट्सअपचे 8 ग्रुप तयार केले आहेत, ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह, O पॉझिटिव्ह आणि O निगेटिव्ह. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही थॅलेसिमिया योद्धे म्हणून एक ग्रुप चालवतो की ज्याच्या जळगाव जिल्ह्यातील साधारण 163 बच्चू जे आहेत ते त्या ग्रुपवर समाविष्ट आहेत. मग आपण त्या ग्रुपला एक रूल्स अँड रेग्युलेशन्स करून दिलेले आहेत की कुणाच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा नको, कुणाच्याही सणाची गोष्ट किंवा काही असेल तर आपल्याला त्या ग्रुपवर मेसेज टाकताना फक्त काय टाकायचं आहे की योद्ध्याचे नाव, त्या योद्ध्याचा रक्तगट, तो कोणत्या हॉस्पिटलला रक्त चढवणार आहे, त्याचं रक्त कोणत्या ब्लड बँकेत अवेलेबल होणार आहे आणि ते त्याला कधीपर्यंत पाहिजे आहे. म्हणजे त्याच्यावरून काय होतं की आपल्याला त्याच्या ब्लडची रिक्वायरमेंट समजते.
1: बरोबर.
2: समजा आजची तारीख 25 आहे आणि ग्रुपवर काय होतं की मी प्रत्येक शनिवारी ग्रुपवर मेसेज टाकतो की येणाऱ्या आठवड्यामध्ये कुणाकुणाला रक्ताची आवश्यकता भासणार आहे, तर त्यांनी ती पूर्वनियोजित कळवावी. मग साधारण काय होतं की शनिवारपासून सोमवार मंगळवारपर्यंत लोक जे आहेत आमच्या ग्रुपवरची पॅरेंट्स वगैरे आहेत. आता काही काही माझे बच्चू असे आहेत थॅलिसिमियाचे की जे स्वतःही व्हॉट्सअप वगैरे वापरतात, त्याच्यामुळे ते स्वतःच टाकतात आणि माझं बॉन्डिंग त्यांच्याशी इतकं झालं आहे, कोणी मामा म्हणतं, कोणी काका म्हणतं, जे त्याच्याने ते टाकत असतात की मामा मी इतक्या तारखेला येणार आहे, मला इतक्या तारखेला ब्लड लागणार आहे. आता एक रुग्ण आहे तो मला मामा म्हणतो, मग त्याने मला सकाळीच फोन केला आज की मामा मी 29 तारखेला येणार आहे, मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. मग त्याने त्याची ब्लड बँक सांगितली, मी लगेच माझ्या डायरीमध्ये ती मेन्शन केली आणि मग माझ्या ग्रुपवर पण टाकून दिलं ओ पॉझिटिव्हच्या की मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. तर मग आपण आपल्या ग्रुपवर टाकलं तर त्या हिशोबाने ते रिक्वायरमेंट आपल्याला पाठवत असतात.
1: हो.
2: मग आपण रिक्वायरमेंट टाकली की जे डोनर असतील ते जर अवेलेबल असतील तर ते आपल्याला स्वतःहून फोन करतात की दादा माझी देण्याची इच्छा आहे, तुम्ही सांगा कोणत्या ब्लड बँकेत जायचं, आपण त्यांना त्या ब्लड बँकेत पाठवतो. आणि मग हाच मेसेज आपण डोनरला पाठवतो की तुम्ही ब्लड बँकेत जाल तर सेम युनिट तुम्ही जेव्हा तुमचा रक्तदानाचा फॉर्म भराल

0: त्या फॉर्मवर त्या रुग्णाचं नाव टाकून घ्यायचं.
1: बरोबर, अगदी छान सर तुमचा हा उपक्रम आहे की डिजिटल माध्यमातून तुम्ही याला ब्रॉडकास्ट लिस्ट बनवली आणि डोनर तयार केले, रक्तदाताही तुम्ही तयार केले आणि त्या त्या गटाप्रमाणे हे जे रक्तगट की बरोबर माझा रक्तगट काय आहे, ज्याला माहीत असेल तो त्या ग्रुपला जॉईन होईल आणि त्याला जर वाटलं तर तो त्या ठिकाणी रक्तदान करू शकतो. तर हा अतिशय सुंदर असा तुमचा उपक्रम सर तुम्ही राबवता आहात आणि मग या उपक्रमातून आतापर्यंत तुम्ही किती गरजूंना मदत केलेली आहे?
0: खूप आहेत, म्हणजे जी बोटावर मोजण्या इतकी पण नाहीये आणि कागदावर पण मावणार नाही इतकी तर आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की माझं भविष्यातलं स्वप्न असं आहे थॅलिसिमियाच्या योद्ध्यांबाबत की आपण एका रुग्णाकरता 10 डोनर फिक्स आउट करणार आहोत. कारण कसं असतं, थॅलिसिमियाच्या बाळांना प्रत्येक 15 दिवसांनी रक्त लागतं. मग काय असतं की एका रुग्णाला जर 15 दिवसांनी रक्त लागणं म्हटलं तर आपल्याला त्याला एका महिन्याला 2 रक्तदाते पाहिजे. तसे 3 महिन्यात आपण 6 रक्तदाते तयार करू शकतो आणि एक व्यक्ती हा 3 महिन्यानंतर परत ड्यू होतो रक्तदान करायला. मग आपण त्याच्यामध्ये काय केलंय की साधारण एका थॅलिसिमियाच्या बच्चू करता 10 डोनर फिक्स आउट करायचे, म्हणजे त्याच्यातून 6 डोनर त्याला रोटेशन वाईज ते ब्लड डोनेशन करतील. पण मग त्याच्यात 10 घेण्याचं कारण असं आहे की एखाद्याला काही अडचण आहे, कोणी बाहेरगावी आहे, कोणी काल 1-2 दिवसापहिले आजारी होतं, किंवा एखाद्याला काही मलेरिया झाला किंवा डेंग्यू झाला असेल, तर आपण ते मेन्शन म्हणजे ते आपण सपोज करून या गोष्टी सपोज केल्या की कोणाला काही अडचण असू शकते. आपण कोणाच्या स्वातंत्र्यावर बाधा नाही आणू शकत ना, आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत की मला पाहिजेच. म्हणून ते स्पेअरमध्ये आपण 4 एक्स्ट्रा घेऊन ते 10 डोनर आपण तयार करतोय. त्याच्याकरता माझं कामही चालू आहे. आम्ही अंकजित परिवारामार्फत एक ऍप्लिकेशन पण तयार करतो आहे की जिथे रुग्णांची नावं येतील थॅलिसिमियाच्या योद्ध्यांची आणि त्यांच्याकरता जे डोनर राहतील ते डोनर त्यांना मेन्शन करून द्यायचे. म्हणजे एखाद्या डोनरची जर ड्यू डेट आली तर ती आपल्याला ऍटोमॅटिक ऍप्लिकेशन मार्फत कळेल, मग आपण त्यांना रिमाइंड करून द्यायचं.
1: अगदी बरोबर सर. आता आपण हा जो उपक्रम पण राबवता आहात डिजिटल, पण एखाद्या तुम्ही जसं आता सांगितलं कोणी गावाला गेलेलं असतं, कोणाला बरं नसतं, कोणी आजारी असतं, मग अशा परिस्थितीत तातडीने अगदी जर एखाद्या गरजू रुग्णाला रक्ताची जर गरज पडली तर मग तुमची टीम त्यामध्ये कशा प्रकारे काम करते?
0: एखाद्या रुग्णासाठी किंवा एखाद्या अत्यावश्यक परिस्थिती ओढवलेल्या रुग्णासाठी जर आपल्याला रक्ताची रिक्वायरमेंट आली तर आपण व्हॉट्सअपचे जे 8 ग्रुप तयार केले आहेत त्या ग्रुपमध्ये रक्तगटानुसार आपण माहिती टाकतो की अशा अशा रक्तदात्याची गरज आहे, आम्हाला या रक्तगटाचे 2 रक्तदाते पाहिजेत, 3 रक्तदाते पाहिजेत. मग त्या रिक्वायरमेंटनुसार जसा असतील त्या हिशोबाने आपल्या ग्रुपमधले जे मेंबर्स आहेत जे आमच्या खांद्याला खांदे लावून काम करत आहेत, आमच्या कोणत्याही म्हणजे एक शब्द जरी आम्ही टाकला की दादा असं असं आहे अशा अशा रुग्णाला रक्त लागतंय तर ते आपल्याबरोबर यायला तयार होतात. ते स्वतःही रक्तदानाला तयार म्हणतात. आपण जर एखाद्या वेळेस म्हटलं की आम्ही तुमच्याबरोबर येऊ का, ते नाही म्हणते, म्हणतात की नाही नाही दादा आता आम्हाला ही सवय झाली आहे, आम्ही आमच्या लेवलला करून घेऊ, तुम्ही फक्त आम्हाला रुग्णाचं नाव आणि त्या गोष्टी पाठवा, म्हणजे ते फॉर्मवर मेन्शन करायला सोपं जातं.
1: बरोबर. आता सर आपण असं म्हणतो की कुठल्या जर घरामध्ये काही कार्यक्रम असला, कोणाचा वाढदिवस असला तर आपण घरी बोलवतो प्रत्येकांना, काहीतरी कार्यक्रम करतो, आपण एकमेकांना वस्तू भेट देतो, पण आता वाढदिवस रक्तदानाने साजरा करण्याची ही जी कल्पना आहे कशी सुचली?
0: ती याच्याकरता सुचली की मी माझं पहिलं रक्तदान माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला केलं होतं आणि प्रत्येकाला कसं वाटतं की एक ऑकेजन असावं काहीतरी की आपण ज्या दिवशी रक्तदान करू शकतो. आता आमचं असं आहे किंवा आमच्या परिवारातील बऱ्याच सदस्यांचं असं आहेत की जे आमच्याबरोबर रक्तदाते म्हणून काम करतात, आम्ही रक्तदाते आहोत, की जे वर्षातून 4 वेळेस रक्तदान करतात, पण जे 4 वेळेस करू शकत नाही त्यांना आम्ही नेहमी आवाहन करतो की किमान तुम्ही तुमच्या वाढदिवसाला रक्तदान करा. मग आम्ही त्याच्यात काय करतो की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक असतील किंवा अंकिताच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्या संपर्कातील जर कुणाचा वाढदिवस असला तर आम्ही त्यांना साहजिक फोन करतो की दादा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवस हा केक कापून नव्हे तर रक्तदान करून तुम्ही साजरा करावा, आमची तुम्हाला एक भावनिक आवाहन आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या रक्तदान पेढीमध्ये जाऊन रक्तदान करण्याचा प्रयत्न करावा असं.
2: आणि वाढदिवसाला रक्तदान करायची एक खास गोष्ट अशी की आपला वाढदिवस आपल्याला लक्षात राहतो, म्हणजे आता मी माझ्या वाढदिवसाला रक्तदान केलं ना तर मी पुढच्या वेळेला पण माझ्या बर्थडेलाच जाईल, किंवा माझ्या वडिलांच्या किंवा आईच्या किंवा त्यांच्या अॅनिव्हर्सरीला, म्हणजे ती डेट असते ती लक्षात राहते. आणि ते बरोबर ते 2-3-3-1 महिन्याचा गॅप पडला की आपलं पुढचं रक्तदान आपोआप आपल्या लक्षात येतं की आता आपल्याला रक्तदान करायचंय.
1: बरोबर, संकल्पना सुद्धा छान आहे. आणि ताई आता समजा एखादी स्त्री आहे, एखादी महिला आहे किंवा मी जर म्हणावी तर मी आजपर्यंत रक्तदान केलेलं नाहीये, मग मला जर रक्तदान

0: करायचं आहे तर मग मी कशी तयारी करायला हवी?
1: सुरुवात तुम्हाला रक्तदान करायची खूप चांगला म्हणजे प्रयत्न आहे की तुमची आवड झाली की तुम्हाला रक्तदान करायचंय. त्याकरता पहिले आपल्याला स्वतःला आपल्या शरीरावरती फोकस करावा लागेल, म्हणजे आपला आहार, आपले रोजचं नियोजन, थोडाफार व्यायाम आणि खानपानवरतीच जास्त लक्ष द्यावं लागतं महिलांना, कारण की महिला जास्त करून जेवणावरती दुर्लक्ष करता, त्याच्यामुळे त्यांच्या वजनावरती आणि त्यांच्या हिमोग्लोबिनवरती परिणाम होतो. महिलांचं हिमोग्लोबिन हा 12.5 हवं रक्तदान करण्याकरता. पण आता तुम्हाला तुमची इच्छा झाली तर मी तुम्हाला नाही म्हणणार, तुम्हाला घेऊन जाईल तिथे, तुम्हाला पहिले तिथे दाखवेल की अशी प्रोसेस असते.
0: पहिल्यांदा रक्तदान करताना मनामध्ये भयंकर भीती
1: असते हो, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट इन्करेज नाही करणार की चला चला चला आपण डायरेक्ट रक्तदान करू. तुम्हाला पहिले तिथली सिच्युएशन दाखवेल आणि तुमचं वजन झाल्यावरतीच ते डॉक्टर असतात ते म्हणतील की आता यांचा HB चेक करा, यांचं ब्लड ग्रुप चेक करा, म्हणजे ते मोफत होऊन जातं. त्याच्यामुळे महिलांना असं वाटतं की अरे आपलं HB पण मोफत झाला हा, आणि रक्त गट पण आपल्याला समजला. त्याच्यानंतर मग डॉक्टर जर आपलं HB बरोबर असलं तर म्हणता की चला आता तुम्ही रेडी आहे, आणि जर नसलं तर ते रक्तदान घेत नाही. ते म्हणता की तुम्ही पुढच्या वेळेला या, तुम्ही तुमची शरीराची तयारी करून या, म्हणजे तुमचं HB वाढवून या. आणि HB वाढवायला खूप असे अति प्रमाणात दिवस नाही लागत, आपण थोडासा संतुलित आहार खाण्यामध्ये गूळ शेंगदाणे किंवा बीट असं जर घेतलं ना तर तुम्ही तुमच्या पुढच्या रक्तदानाला 12.5 हे आपलं HB असतं ना तिथपर्यंत जरूर पोहोचू शकता आणि पुढचं रक्तदान तुम्ही नक्कीच करू शकता.
0: वा खरंच ताई, आणि मी सुद्धा रक्तदान करण्याचा विचार करते, तर तुमचा हा अनुभव नक्कीच माझ्या उपयोगाचा ठरेल. ताई आता तुम्ही दोघं सण पती पत्नी 76 वेळा सरांनी केलं, तुम्ही 17 वेळेस केलं, आणि मग तुम्हाला या कार्यामध्ये कुटुंबाचा किती सहभाग किंवा पाठिंबा मिळतो, किंवा तुमच्या कुटुंबातले म्हणतात की नाही आता बस झालं, असं काही आव्हानं तुमच्या समोर येतात का?
1: नाही, आता त्यांचं 76 वेळा रक्तदान झालंय, माझं 17 वेळा झालंय, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून 93 वेळा रक्तदान केलेलं आहे. म्हणजे 93 बच्चूंना किंवा जे व्यक्ती ज्यांनी आमचं रक्त यूज केलं आहे त्यांना आम्ही जीवदान दिलंय. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की नाही, आपण खूप खूप चांगलं गोष्ट करतोय आणि खूप पुण्याचं काम करतोय, कारण की रक्तदान हे खूप मोठं श्रेष्ठ दान आहे. म्हणजे बँक आपले पैसे डबल करू शकते, पण कोणतीच बँक अशी बनलेली नाहीये की ते रक्त तयार करू शकते. म्हणजे रक्ताकरता व्यक्तीच हवी, एक माणूसच हवा रक्तदान देण्याकरता. त्याच्यामुळे आम्हाला घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, सासू सासरे जेठ जेठानी आम्ही दोघे आणि माझ्या दोन जुळ्या मुली आणि जेठानीचे दोन मुलं, असे आम्ही एकत्र फॅमिली राहतो. सासू सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट आहे माझ्याकरता, कारण की मी असं अचानक समजा कोणाची रिक्वायरमेंट आली की मी रक्तदानाकरता फोन किंवा रक्तपेढीला जॉईन करणं अशा गोष्टी करत असते, त्यामुळे तो वेळ मला माझी फॅमिली देते की नाही तू कर हे, आम्ही हे इकडे बघून घेऊ. माझ्या मुली पण आता 8 वर्षाच्या आहे, पण त्या इतक्या समजूतदार आहे की नाही मम्मी तू चालली का रक्तदानाला, हो जा मग आणि आम्ही पण येऊ का, असे म्हणतात. रक्तदान आमचं रक्तदान कधी होईल, त्या 8 वर्षाच्या आता, पण आम्हाला दोघांना बघताय ना तर त्या आताच म्हणताय की आमचं रक्तदान कधी होईल. म्हणजे त्यांना ती आमच्यामुळे प्रेरणा मिळते आहे. आणि असे बरेच कपल किंवा बरेच फॅमिलीज आहे त्यांना आम्ही प्रेरणा देतो आहे, आणि हे आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे.
0: ताई आता मला एक गोष्ट सांगा की स्त्री आणि पुरुष रक्तदान करून येतो, आता पुरुष आपण जर म्हटलं तर रक्तदान केलंय मग 2 दिवस सुट्टी घेऊन सुद्धा आराम करू शकतो घरी, तर पण एक महिला आहे तिला घरातलं लगेच करावं लागतं, कुटुंबाचं सगळं तिला करावं लागतं, मग घरी आल्यावर आराम करायचा की लगेच काम केलं तर कसं करायचं, ताई काय सांगाल याबद्दल?
1: नाही, रक्तदानाने असं एकदम अति विकनेसपणा नाही येत, पण वजनदार वस्तू उचलणे किंवा धावपळ करणे हे टाळलं गेलं पाहिजे, कारण की रक्त कमी झालेलं असतं, शरीरामधली लेवल कमी झालेली असते, त्यामुळे आपल्याला अशक्तपणा

0: किंवा चक्कर येणे, गरगरणे, श्वास लागणे असे होऊ शकतं. मग त्याकरता आपण धावपळ कमी केली पाहिजे. आल्यावरती, रक्तदान झाल्यावरती संतुलित आहार, डाळिंबाचा ज्यूस किंवा कॉफी, चहा, बिस्किट असं घेतलं पाहिजे. म्हणजे आपली एनर्जी कायम टिकून राहते. आणि घरी आल्यावरती थोडासा आराम केला तर आपण रिकव्हरी करू शकतो. असं नाही की आपण सुट्ट्याच घेतल्या पाहिजे आणि झोपून राहिलं पाहिजे, पण ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण रिकव्हरी करू शकतो.
1: छान. तर आता रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात असलेले कोणते गैरसमज दूर करणं आपल्याला गरजेचं वाटतं?
0: गैरसमज हेच राहतात की तुम्ही रक्तदान दिलं, तुमच्या शरीरातलं रक्त खूप कमी झालं, तुम्ही लवकर म्हातारे व्हाल किंवा तुमचे केस लवकर जातील, असं गैरसमज असतात. आणि हाडं ठिसूड होतात, कॅल्शियम खूप कमी होतं, हे गैरसमज बऱ्यापैकी आहे लोकांमध्ये किंवा महिलांमध्ये. पण मला असं वाटतं की रक्तदान केल्याने शरीरातली नवीन ऊर्जा तयार होते, नवीन रक्त तयार होते आणि आपली एनर्जी ही डबल द्विगुणित होते आणि खूप फ्रेश वाटतं. मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते.
1: खरंच खूप छान ताई, महिलांबद्दल आणि महिलांनी रक्तदान करावं असं तुम्ही सांगताय, याचा विचार आपल्या मैत्रिणी भगिनीच्या कार्यक्रम ऐकणाऱ्या असतील त्या नक्कीच करतील. आता दादा आणि ताई, तुम्ही दोघेही आम्हाला सांगा की रक्तदानामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आलेला एखादा अविस्मरणीय क्षण आहे का, तो आम्हाला आवडेल ऐकायला.
2: आता रिसेंटली मदर्स डे झाला. अंकिताच त्याबद्दल सांगेल. तिला एका थॅलिसिमियाच्या बच्चूने व्हॉट्सअपलाही मेसेज केला आणि तिला फोन पण केला होता, तर ते तिच्याच तोंडून ऐकूया आपण.
0: हो, मला मदर्स डेच्या दिवशी एक थॅलिसिमियाचा मुलगा होता, त्याने कॉल केला होता मला आणि मेसेज सुद्धा पाठवला होता. तो मी तुम्हाला मेसेज वाचून दाखवते. आदरणीय अंकिता ताई, आज मदर डे आहे. माझी जन्मदात्री आई एकच आहे, पण तुमच्यासारख्या रक्तदात्या माऊलीमुळे मी आज श्वास घेतोय. थॅलेसिमियामुळे दर 15 दिवसांनी मला रक्त लागते. त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात तुम्ही 17 वेळा रक्तदान केलेले आईची माया आहे. तुमचे रक्त माझ्या शरीरात धावते म्हणून मी आज शाळेत जातो, हसतो, खेळतो. माझ्या खऱ्या आईने मला जन्म दिला, पण तुम्ही मला जगण्याची जीत दिली. रक्तानेच शेकडो पोरं जगणाऱ्या या यशोदेल्या रक्ताच्या आईला माझ्याकडून आणि माझ्यासारख्या हजारो थॅलेसिमिया योद्ध्यांकडनं मदर्स डेच्या कोटी कोटी शुभेच्छा. तुला मानाचा मुजरा ताई.
1: खरंच अगदी भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी असा हा संदेश त्या बाळाने तुम्हाला पाठवलेला आहे.
0: हो,
1: खरंच हा अविस्मरणीय असा अनुभव तुमचा.
0: हो, माझा हा अस्मरणीय खरंच अनुभव आहे.
1: ताई, याच्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप कौतुक आहे.
0: धन्यवाद.
1: आणि सर आणि ताई, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न, आजच्या तरुणांना आणि विशेषत महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात?
2: मला तरी असं वाटतं की वाढदिवस केक कापून नव्हे तर रक्तदान करून साजरा करावा. जशी आई वडिलांची प्रॉपर्टी पिढीजात आपल्याला पुढे मिळत असते, तसं मला असं वाटतं की जे आमच्या सारखी आहेत किंवा जे आमच्या वयात असतील अशा आई वडिलांनी प्रत्येकाने रक्तदान करावं. रक्तदान करताना आपण आपल्या मुलांना रक्तदान करताना घेऊन जावं आणि त्यांनाही या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. जशी पिढीजात प्रॉपर्टी आई वडिलांची आपल्याला मिळत असते, तसं मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांनी पिढीजात रक्तदान चालणारी पुढची संकल्पना आपल्या पुढच्या पिढीवर पेरण्याचं काम आतापासून केलं पाहिजे. रक्तदान हा आमचा छंद आहे, रक्तदान आमचा श्वास आहे, रक्तदान आमच्या अस्तित्वाचा पुरावा आहे, रक्तदान आमच्या जगण्याचा पासवर्ड आहे, हे आम्ही प्रत्येकाला नेहमी सांगत असतो. आणि रक्तदान करून रक्त बँकेत ठेवणं म्हणजे माणुसकीची एफडी आहे, ती तुम्हाला जेव्हाही भविष्यात गरज पडेल तर ती व्याजासकट तुम्हाला भेटणार आहे.
1: तर रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. तुम्ही ते एका माणुसकीच्या रूपाने सर्वांनाच मदत करता आहात, कारण ते थेट एखाद्याला नवजीवन देण्याचं सामर्थ्य ठरतं. आजच्या संवादातून आपण जाणून घेतलं की संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांच्या जोरावर किती मोठं परिवर्तन घडवता येतं. रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे या दाम्पत्यांनी उभारलेला हा डिजिटल रक्तबंध खरंच माणुसकीचं नातं अधिकच दृढ करणारा आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या आणि समाजाशी रक्ताचं नव्हे तर माणुसकीचं नातं जोडा. या सुंदर अशा संदेशासह मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो आता कार्यक्रमातून आपली अनुमती घेत आहोत. अंकिताताई आणि रणजित सर, आज आपण आकाशवाणीला अनमोल आपला वेळ दिलेला आहे.

0: त्याबद्दल आपल्या दोघांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
1: भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आता मैत्रिणींनो, यानंतर वेळ आहे मनोरंजनाची. ऐकूया एक छानसं गीत.

0: सखींनो, तुमच्या आमच्या सारख्या मैत्रिणी एकाच ठिकाणी जमल्या तर गप्पा या होणारच ना. एकमेकींच्या विचारांचं आदान प्रदान सुद्धा त्या ठिकाणी होणारच ना. आणि त्यात गप्पा म्हणजे प्रत्येकाचे विषय वेगवेगळे. मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत वनिता मंडळ या कार्यक्रमात साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणी सहभागी झालेल्या आहेत. चला तर मग ऐकूया त्यांचा साहित्य सरितेचा काव्य प्रवास. नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी वैदही नाखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये माझ्या साहित्य सरिता काव्य कट्ट्याच्या रसिक मैत्रिणी आलेल्या आहेत आणि त्या तुमच्यासाठी सुंदर सुंदर साहित्य सादर करणार आहेत. चला तर आपण त्यांचा परिचय करून घेऊया त्यांच्याच शब्दात. मायाताई, नमस्कार, स्वागत आहे आपलं. आपला परिचय आपल्या मैत्रिणींना करून द्या.
1: नमस्कार. काव्यानंदाच्या या पौर्णिमेमध्ये मी माझ्या निसर्ग कविता सादर करणार आहे. मी माया धुप्पड, जळगावहून, आणि मी बालसाहित्यिका, कवयित्री आणि लेखिका आहे.
0: खूप छान मायाताई, आज तुम्ही आला आहात आणि आम्हाला इतका आनंद होतो आहे. आणि खरोखर या साहित्य सरितेच्या काठावर अतिशय सुंदर सुंदर असा काव्यानुभूती आज आपल्याला होणार आहे हे निश्चित. जयश्री, तुझा परिचय करून दे.
2: नमस्कार. काव्य सरितेच्या काठावर सर्वांचं स्वागत. मी सौ जयश्री काळवीट. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी खुर्द, तालुका यावल, जिल्हा जळगाव या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
0: अजून मैत्रिणीनो, आपल्यासोबत मैत्रीण आलेली आहे, ती म्हणजे संध्या. संध्या, तुझा परिचय तू मैत्रिणींना करून दे.
3: नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राध्यापक संध्या महाजन, जळगाव येथील मुझे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आणि आजच्या या काव्यसरितेमध्ये तुमच्यासोबत मलाही आनंदाने डुबक्या मारताना खूप मजा येणार आहे.
0: आपल्यासोबतच अजून एक आपली मैत्रीण आलेली आहे, ती म्हणजे ज्योती वाघ. ज्योती, तुझा परिचय करून दे ग मैत्रिणींना.
4: नमस्कार. साहित्य सरिता मंचच्या या आजच्या उपस्थित सर्व साहित्यिक मैत्रिणींना पहिले मी या ठिकाणी मनापासून नमस्कार करते. मी ज्योती उत्तमराव वाघ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मी कार्यरत आहे. कविता लेखनामध्ये मी सर्वच प्रकार हाताळते आणि या ठिकाणी मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल खरोखर मनस्वी धन्यवाद.
0: मायाताई, तुम्ही एखादी सुंदरशी कविता सादर करा.
1: निसर्गाची कविता सादर करायला सांगितलं आहे.
0: हो.
1: नवे उखाणे या

0: वाह वाह खूप सुंदर मायाताई.
1: क्या बात आहे मायाताई, खूप खूप सुंदर, अतिशय सुंदर सुरुवात तुम्ही केलेली आहे.
0: संध्या तू काय सादर करणार आहेस आज?
2: मी थोडा वेगळा भाव घेऊन आलेली आहे. एक निसर्ग हा विषयाने सुरुवात मायाताईंनी केलेली आहे. या निसर्गातच राब राब राबणाऱ्या ज्या आपल्या बळीराजाच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या किती समाधानी आहेत, समाधानाने त्या जीवन जगत आहेत. कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे म्हणजे तक्रार नाहीच. जी आहे परिस्थिती त्यात किती आनंदाने त्या जगतात हे माझ्या या कवितेतून मी दर्शवण्याचा प्रयत्न केलाय.
0: नक्की
2: ऐकूया माझी कविता कोंदण. कोंदण या शब्दाचाच एक मला खरं तर खूप अप्रूप वाटत की हिरा ज्या ठिकाणी बसवला जातो ती जागा, त्या जागेशिवाय त्यालाही महत्व नाही आणि त्या जागेलाही हिऱ्याशिवाय महत्व नाही. म्हणजे ते दोघं एकमेकांशी इतके अनुरूप झालेले आहे, तसाच माझा बळीराजा आणि तशी त्याची ती सौभाग्यवती,
0: त्याच्या घरची लक्ष्मी,
2: समाधान या कवितेतून मी व्यक्त करणार आहे.

0: आली आहेस आमच्यासाठी.
1: मुक्त छंद हा काय प्रकार मला खूप आवडीचा आहे, माझ्या खूप आवडीचा आहे. आणि कसं आहे, मुक्त छंद पण मुक्त असला तरी तो त्याच्यामध्ये छंद आहे, आवाज आहे आणि एक काहीतरी एक नादमयता त्याच्यामध्ये असली पाहिजे. तर मला नेहमी असं वाटतं की मुक्त छंद कसा असतो, तर आपण जशी डायरेक्ट पोळी नाही खात, तो आधी आपण विचार करतो की मला पोळी करायची, मग आपण कणिक भिजवतो, मग ती लाटतो, मग तव्यावर भाजतो आणि मग पोळी तयार होते. तसा मुक्त छंद आहे, म्हणजे आधी खरं म्हणजे त्याच्यातला एक विचार असला पाहिजे आपल्या मनामध्ये, तेव्हा कुठेतरी मुक्त छंद उदयाला येतो की तो विचार शेवटपर्यंत कसा न्यायचा, तो बांधत बांधत बांधत आपल्याला पुढे न्यायचा असतो. जरी मुक्त छंद म्हटलो आपण तरी त्याला एक प्रकारचा वेगळा घाट असतो. तर त्या निमित्ताने थोडीशी चहावर आधारित एक कविता या ठिकाणी वेगळे मी सादर करायचा प्रयत्न करते. चहा. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचं. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे. काकणभर जरा जास्तच घालावी साखर, काकणभर जरा जास्तच घालावी साखर प्रयत्नांच्या आवर्तनांची. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध.
0: वा.
1: प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात कशात घालावे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात. आहा, सकाळच्या प्रसन्न वेळी पहिल्या सूर्यकिरणाच्या साक्षीने नितळ मनाच्या गाळणीने, नितळ मनाच्या गाळणीने क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा. नितळ मनाच्या गाळणीने गाळावा आणि क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा. आणि समोरून प्रेमाची उत्स्फूर्त दाद यावी वाहताज वाहताज.
0: वा वा वा. जयश्री, या नंतर तुझ्या हातचा चहा सगळ्यांसाठी झाला पाहिजे. अगदी
1: छान आलं घालून करते.
0: तेच म्हटलं मी, तू चहा खूप सुंदर करतेस.
2: एखाद्या तल्फी माणसाची तलफ सुद्धा या कवितेनेच भागून जाईल.
1: धन्यवाद.
0: तरी सुद्धा सुंदर चहाची आठवण देखील यावी इतकी सुंदर तुझी कविता आहे.
1: धन्यवाद.
0: ज्योती, तू काय आणलं आहेस आज आमच्यासाठी?
3: साहित्यातले विविध प्रकार या ठिकाणी आपण हाताळलेत, विविध रंग या ठिकाणी उधळले गेले साहित्यातले असं मी म्हणेल. आणि त्या रंगांमध्ये माझा एक रंग मिसळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज माझी गझल आपल्या समोर सादर करणार आहे. गझलेचं शीर्षक आहे जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला. जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला. मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे.
0: वा वा.
3: मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा. आल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे.

0: डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे, तोडून पाशे आता पळणे कठीण आहे. पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही, पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही, सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे, सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. शेवटचा शेर घेते.
1: इर्शाद,
0: मोहात मी जगाच्या रुतलेत पाय येथे, मोहात मी जगाच्या रुतलेत पाय येथे, येताच शेवटाला निघणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे, आगीत या जगाच्या जळणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे.
1: खूप सुंदर ज्योती. गझल विषयी सांग ना काही.
0: गझल हा जो प्रकार आहे थोडा अभ्यासण्याचा प्रकार आहे. कविता कशी उत्स्फूर्त येते आपल्या मनाला एखादा विषय स्पर्शला की त्याच्यातून जे शब्द उमटतात ते जसे आले तसेही आपण लिहिले तरी कविता होते. ती मुक्त छंद असेल, कधी ती यमकबद्ध येऊन जाते, पण ते उत्स्फूर्त. पण गझलेमध्ये उत्स्फूर्त असतं, पण ते आपल्याला विशिष्ट गणितात बांधायचं. त्याचे वृत्त आहेत मात्रा वृत्त, अक्षरगण वृत्त. मात्रा वृत्तामध्ये आपल्याला मात्रा मोजाव्या लागतात, पण अक्षरगण वृत्तामध्ये लगावली असते. गा म्हणजे गुरु आणि ल म्हणजे लघुची. तर असे वृत्त आहेत, बरेच वृत्त आहेत. त्या वृत्तामध्ये लगावली ज्या पद्धतीने असेल, एखादं वृत्त घेतल्यानंतर ज्या लगावलीचं जे बांधल्या गेलेलं वृत्त आहे त्याच बंधनामध्ये राहून शेवटच्या शेरापर्यंत आपल्याला गझल बांधायची असते.
1: तर मैत्रिणींनो, किती सुंदर गझल ज्योतीने आपल्यासाठी सादर केली.
2: फारच सुंदर गझल होती. सखू निघाली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. जीवनाच्या मोहात हे एक व्यक्तिचित्रण आहे या ओळींमध्ये मी सांगितलेलं, परंतु तुम्ही मानवी भावनांचं संपूर्ण चित्रण याच्यामध्ये केलेलं आहे. या गझलेमध्ये फार सुंदर रीतीने केलेलं आहे.
1: मायाताई, तुम्ही आता परत काय आमच्यासाठी आणलंय? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हायकू खूप छान करतात.
2: हायकू तीन ओळींचा काव्यप्रकार हा जपानी काव्यप्रकार आहे. माझा हा हायकू संग्रह 1994 मध्ये प्रकाशित झालेला, शिरीष पैंची प्रस्तावना आहे त्याला. आणि हायकूचं आणखी तुम्हाला एक छान वैशिष्ट्य सांगते की हायकू हा डायरेक्ट तुम्हाला कल्पना, काव्य किंवा काव्य त्याच्यातले प्रकार असं सांगणार नाही किंवा कल्पनाशक्तीचा तिथे वापर नाहीये. निसर्गातलं एक दृश्य ते पाहून कवी एक क्षणभर स्तिमित होतो आणि जो उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडतो म्हणजे हायकू. आणि अनुभवानुसार का वाचक जसा त्याचा अर्थ लावतील तसा तो अर्थ बदलतही जातो. म्हणजे वाचकांचे अनुभव, त्यांची कल्पनाशक्ती यावर एका हायकूला अनेक अर्थ मिळू शकतात. रसिकांची आकलन शक्ती देखील त्यामध्ये खूप साथ देते आणि हायकूचे अनेक अर्थ छान रीतीने आपल्याला मिळू शकतात. एक हायकू मी तुम्हाला सांगते, तुम्हाला तुम्ही त्याचे दोन तीन जणींनी अर्थ सांगा. हा, तुम्हाला काय वाटलं? खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब. पहिली ओळ ही ओळ थोडी मोठी झाली आहे पण ही चालते. खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब, काही थांबले काही ओघळले.
1: खूप सुंदर. जीवनाशी निगडीत असा हा हायकू आहे.
3: मायाताई, तुम्ही म्हटलात की याचा अर्थ सांग. असं बऱ्याच वेळा होतं की आपल्याला आवंडा येतो, डोळ्यापाशी आस्व जमा होतात, काही ओघळतात आणि काही आपण महत्प्रयासाने परत पाठवतो.
2: धन्यवाद. आणखी एक दोन हायकू सादर करते. रखरखणार ऊन, रखरखणार ऊन अंगावर झेलत होता, गुलमोहर फुलत होता.
1: वा वा वा वा. क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर सुंदर. संध्या,
4: थेट तुम्हाला समुद्र किनाऱ्यावरच नेणार आहे.
1: वा, नक्की.
4: गोव्याला गेलो, एक प्रसंग आहे छोटासा की तिथे गेल्यानंतर त्या गर्दीमध्ये, त्या म्हणजे त्या गोंगाटामध्ये मला समुद्राचा गाजच ऐकायला मिळाला नाही. त्यामुळे मी ठरवलं की याला सकाळी सूर्योदयाच्या वेळेला गाठायचं. आणि म्हणून 5:30 समुद्र किनारा गाठला. अगदी निवांत पौडलेला तो समुद्र आणि त्याचं जे रूप मला तिथं बघायला मिळालं, खरं तर मी त्याला त्याच रूपासाठी शोधत त्याच्यापर्यंत पोहोचले आणि मला जसा हवा होता तसा तो समुद्र त्यावेळेला भेटायला आलेला आहे.
1: वा.
4: तो कसा, कुठल्या कुठल्या रूपात भेटला? पितृशक्ती जी मला भेटली ती खूपच अनोखी आहे. तुम्हालाही ती ऐकायला निश्चितच आवडेल अशी अपेक्षा करते.

0: सांगते आणि मला भेटलेला समुद्र कसा होता ते मी सांगते. कवितेचे शीर्षक आहे हे अथांग सागरा. हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, कुठले ऋणानुबंध तुझे नि माझे, सांग ना रे जरा, मला सांग ना रे जरा. तुझे ते चारही दिशांना खळखळणारे, तुझे ते चारही दिशांना खळखळणारे अथांग पात्र पाहता क्षणी प्रथमच माहेरी आलेल्या लेकीला भरल्या नयनांनी कुशीत घेणारा हळवा प्रेमळ बाप वाटलास.
1: खूप छान.
0: तुझ्या सर्रक नेणाऱ्या लाटांवरचे कोमल मृदू तुषार माथ्यावरून गेलेत ना तेव्हा, तेव्हा हे समुद्रा, तेव्हा मायेने डोक्यावरून हात फिरवणारा आणि थरथर त्या हातांनी गालगुच्चे घेणारा माझा आजा मला वाटलास. हे सागरा, संध्येच्या लाल गुलाबी किरणांनी खुलणारे तुझे सालस निरागस ते रुपडे पाहिले ना तेव्हा लाडक्या बहिणीच्या सौख्याच्या बाता ऐकून कौतुकाने आनंदाश्रू ढाळणारा आणि अत्यानंदाने नाकाचा शेंडा लाले लाल झालेला माझा ज्येष्ठ बंधू वाचलास. तुला गंमत सांगू हे दर्यासागरा, तुला गंमत सांगू, तुझ्या लाटांच्या ध्वनिकंपनांमधून ऐकू येणाऱ्या प्रत्येक स्वरात मनमोहनाच्या पाव्याचा सूर ऐकला तेव्हा, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. हे सागरा, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. सांग ना रे खळखळणाऱ्या सागरा, सांग ना कुठले रूप मानू मी रे खरे, संभ्रम मनीच्या माझा कसा दूर होईल बरे. हे दर्यासागरा, हे रत्नाकरा, सरसरून अंगावर येणाऱ्या तुझ्या लहरी लाटांमध्ये स्पर्श मायेचा दाटला आणि खरे सांगू त्या मायेच्या स्पर्शामध्ये, त्या मायेच्या स्पर्शामध्ये मला तिथेही वर्षाव प्रेमाचा अमाप भेटला. मला वर्षाव प्रेमाचा अमाप भेटला.
1: खूप सुंदर संध्याताई. खरं तर सागर आणि प्रियकर यांचं नातं खूप जण जोडतात कवितांमध्ये, परंतु सागर आणि वडील त्यांचे आजोबा ही जी कल्पना आहे ती खूप अनोखी आहे.
0: आणि
1: एक सागराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन यातनं दिला. अतिशय सुंदर अशी भावस्पर्शी कविता आपण सादर केली.
2: खूप सुंदर, खूप सुंदर.
3: या ठिकाणी हायकू मुक्तछंद चारोळ्या यांनी हा जो साहित्य सरिता मंचचा जो आपला जो कट्टा आहे त्याच्यातली जी गुंफण आहे त्यातली ही छान फुलं त्याच्यामध्ये गुंफली गेली. माझी पुन्हा एकदा एक गझल सादर करते मी आणि एक पुन्हा एक छानसं पुष्प गुंफण्याचा त्याच्यात मी एक प्रयत्न करते. गझल सादर करत असताना स्वतःची मूळची गझल घेण्या अगोदर आपल्याच गझलीतला एक मतला आणि दोन शेर जर सादर केले तर त्या गझलेला अजून चार चांद लागतात. माझ्या दुसऱ्या गझलेचा मतला आणि दोन शेर या ठिकाणी अगोदर सादर करते. एक मतला दोन शेर की लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. शेर घेते की चालपोरी मोजलेल्या पावलांनी, चालपोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो. चालपोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो. एक शेर आणखी घेते की भेटणे चोरून राणी छंद माझा, भेटणे चोरून राणी छंद माझा, सांग बोभाटा कसा गावास होतो. सांग बोभाटा कसा गावास होतो. जेव्हा आपल्या शेरांना वावा वावाची दाद येते तेव्हा शेर सादर करायला फार उत्साह येतो. गझल आहे, गझलेचं शीर्षक आहे आत्ताच दे खुलासा.
2: बर,
3: उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, सांगू कसे घराला येताच दे खुलासा.
2: बर,
3: सांगू कसे घराला येताच दे खुलासा, आहे तर खूप शंका.

0: रक्ताचं दे खुलासा. उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, पक्षास कोण वाली इतकाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. पुढचा शेर आवडीचा आहे, की नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, पाणी विभागते का याचाच दे खुलासा, पाणी विभागते का याचाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, उरला जगात हा का पैसाच दे खुलासा, उरला जगात हा का पैसाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. शेवटचा शेर घेते, देशात माजलेला आकांत आज रोजी, देशात माजलेला आकांत आज रोजी, मौजे तराहतो का राजाच दे खुलासा, मौजे तराहतो का राजाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा, उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा.
1: वा ज्योती, खूपच छान लिहितेस तू गझल. ही गझल ऐकताना आम्ही सगळ्या जणी अगदी मंत्रमुग्ध झालो होतो. आणि असे खुलासे वेळच्या वेळी मागितलेच पाहिजे, तेव्हाच जगणं सुंदर होण्याचा प्रयत्न सुरू होईल. खूप छान, खूप छान.
2: म्हणजे अशी सांगता खूप सुंदर केलेली आहेस, छान वाटलं.
3: खरंच खूप छान. तर मैत्रिणींनो, आजची आमची काव्य मैफल, आजच्या ह्या आपल्याला सगळ्या भेटायला आलेल्या मैत्रिणींचं मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते की जळगाव आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपण ही काव्य मैफल रंगवली. आणि आपल्या ह्या सगळ्या वनिता मंडळाच्या मैत्रिणींना सुद्धा देखील ती खूप आवडली असणार आहे हे निश्चितच.
4: नमस्कार.

0: सखे तू।
1: साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम आता आपण ऐकलात। मैत्रिणींनो, आजची ही मुलाखत आणि त्यानंतरचा कार्यक्रम आपल्या रोजच्या आयुष्यात नक्कीच आनंद घेऊन येईल अशी आम्हाला आशा आहे। सखींनो, आता वेळ झालीये कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची, पण निरोप घेताना एवढंच म्हणेन, क्षण सोन्याचे, आठवणींचे सोबत नेहमी राहू द्या। पुन्हा भेटूच नवीन विषयासह, तोवर निरोगी रहा आणि आनंदी रहा। तेव्हा कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी आपली आता अनुमती घेतीये। नमस्कार। ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती।

एफ एम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारीची 12:59 झाली आहेत. यानंतर दुपारी ठीक 1 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन। केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ। केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित। काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू। आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत। राजस्थानात जोधपूर इथं राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं। राजस्थानात जोधपूर इथल्या विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं। 480 कोटी रुपये खर्चाच्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख आहे। आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधा यांच्याबरोबर शहराच्या ऐतिहासिक वारशाची छाप या नवीन इमारतीत पाहायला मिळते। सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास यावा याकरता सुरू केलेल्या उडान योजनेच्या सुधारित आवृत्तीचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। राजस्थानात बलोत्रा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याच्या परिसराचं तसंच इतर पायाभूत सोयीसुविधांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली। राजस्थान राज्य सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 तरुणांना नियुक्तीपत्रांचं वाटप मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आपला गणना अर्ज दाखल केला आहे। केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे। हा दर 1875 रुपये प्रतिक्विंटलवरून 2125 रुपये प्रतिक्विंटल केला आहे। ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे। या सुधारित खरेदी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल आणि त्याचबरोबर साठा उभारणीच्या प्रयत्नांनाही बळ मिळेल असं मंत्रालयानं नमूद केलं आहे। कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्याचा साठा पुरेसा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं म्हटलं आहे। देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रतिकिलो इतका आहे। कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे। स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहिली आहे। स्वामी विवेकानंद यांची आत्मविश्वासपूर्ण, प्रगल्भ आणि संवेदनशील भारताची

सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळच्या 5:30 वाजतायत. आता ऐकूया युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: नमस्कार, गुड इव्हिनिंग मित्रांनो, मी दर्शन
1: आणि मी तुमची मैत्रीण नेहा आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
0: मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
1: अरे हा काय प्रश्न अचानक मध्येच, आणि तोही असा
0: प्रश्न? म्हणजे अगं साधा प्रश्न आहे. जीवनसाथी म्हणजेच जीवनभर, म्हणजेच जीवनभर अर्थात शेवटपर्यंत साथ देणारा.
1: अरे हो, ते कळलं मला, पण असं अचानक विचारल्यामुळे जरा वेगळं वाटलं रे.
0: अच्छा, ओके ओके. तर मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
1: आई, बाबा?
0: नाही.
1: मग नवरा?
0: नाही.
1: बायको? मुलगा?
0: नाही.
1: मुलगी?
0: नाही.
1: मित्र?
0: नाही.
1: अरे मग कोण?
0: आपला खरा जीवनसाथी असतो ते म्हणजे आपलं शरीर.
1: अरे हो की.
0: एकदा का आपल्या शरीराचं प्रतिसाद देणं थांबलं की मग आपल्या सोबत कोणीही नाही.
1: अगदी बरोबर बोललास बघ. आपण आणि आपलं शरीर मरेपर्यंत एकत्र राहतं.
0: आपण आपल्या शरीरासाठी काय करतो ही आपली जबाबदारी आहे.
1: आपण आपल्या शरीराची जितकी काळजी घेऊ तितकी शरीर आपली काळजी घेईल.
0: मला काय वाटतं मित्रांनो की आपलं शरीर म्हणजे हाच आपला कायमचा पत्ता आहे जिथे आपण राहतो.
1: हीच आपली मालमत्ता अर्थात आरोग्यम धनसंपदा, आणि ही संपदा इतर कोणीही शेअर करू शकत नाही बघ.
0: आपलं शरीर ही आपली जबाबदारी आहे कारण आपलं शरीरच खऱ्या आयुष्यातील आपला जोडीदार आहे.
1: दर्शन, तू जो हा विषय काढलायस ना, खरच विचार करण्यासारखीच गोष्ट आहे रे. म्हणजे बघा ना मित्रांनो, नुकताच आपण जागतिक योग दिवस साजरा केला. व्यायामाचं महत्व आपण लोकांना सांगितलं आणि हल्ली सगळेच लोक आरोग्याची काळजी घ्यायला लागलेत.
0: हो, काळजी तर घेतलीच पाहिजे ना. आणि मित्रांनो, आता पावसाळा सुरू झालाय. पावसाळ्यात आजार पसरण्याची भीती असते तेव्हा आपल्या आरोग्याची आणि आपल्या जोडीदाराची अर्थातच आपल्या शरीराची काळजी आपण घेतलीच पाहिजे, नाही का?
1: अगदी बरोबर. पण पावसाळा म्हटला की एक वेगळाच आनंद होतो बघ, आणि या दिवसात फिरायला जायची मज्जा तर काही औरच.
0: हो ना, पण फिरायला जाताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे बरं का. पावसाळ्यात प्रतिबंधित स्थळी जाणं, प्रवेश निषेध असताना एखाद्या ठिकाणी जबरदस्ती जाणं हे धोक्याचं ठरू शकतं, म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे.
1: दर्शन, मला ना एक प्रश्न पडलाय बघ.
0: काय?
1: जशी थंडी ही गुलाबी असते तसा पावसाळा काय असतो रे?
0: हे मला सांगता येणार नाही बरं का. हा, पण मी जर लेखक किंवा कवी असतो तर नक्कीच पावसाळ्याला काहीतरी उपमा दिली असती.
1: कदाचित आपल्या मित्रांना माहिती असेल. मित्रांनो, पावसाला काय म्हणतात किंवा काय म्हणता येईल याचा तुम्ही विचार करा. तोवर आपण घेऊया एक म्युझिकल.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: मित्रांनो, आपली एक मैत्रीण आहे जी कवितांच्या माध्यमातून व्यक्त होऊ इच्छिते.
0: चला तर मग ऐकूया आपली मैत्रीण शीतल पाटील हिच्या स्वरचित कविता.
2: माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही, माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही, माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही, माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माझ्या सर्व जिद्दीला आणि हट्टाला ती एकटीच मला पुरली. माय माझी प्रेमळ तिची माया माझ्यानं कधी नसरली. दुःख माझे सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली. दुःख सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. नीज माझ्या डोळ्यात दाटली की अहोरात्र ती जागायची. लेकरू माझं आनंदाना झोपेल म्हणून अंगाई ती म्हणायची. जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे. लेकरू माझी मोठी मास्तरीण वहीण. जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे. लेक माझी मोठी मास्तरीण वहीण म्हणून काळजावर दगड ठेवून शाळेला एकटं मला सोडायची. एकटी हाय लेक माझी सतत काळजी तिला छळायची. एकटी हाय लेक माझी सतत काळजी तिला छळायची. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. काटा रुतला माझ्या पायात अश्रू ढसा ढसा तिच्या डोळ्यात. काटा रुतला माझ्या पायात अश्रू ढसा ढसा तिच्या डोळ्यात. माय लई कोमल माझी पण कमजोर ती मुळीच नाही. माय माझी लई कोमल पण कमजोर ती मुळीच नाही. जीवनाच्या वाटेवर आलेत संघर्ष किती पण माय माझी भक्कम खचली कधी नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. सण कुठलाही येऊ मला कपडे घ्यायची सतत घाई. साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही. सण कुठलाही येऊ मला कपडे घ्यायची सतत घाई. साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. मला मिळालेलं हे जगणं तिचं माझ्या

फाट्याला यश, कष्टाचं फळ तिचं. तरीही माझ्या जगण्यावर हक्क तिनं कधी दाखवला नाही. माय माझी जगावेगळी, तिच्यागत कुणी नाही. ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा, ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा, तिच्या विना आयुष्याचा कागद माझा कोरा. अमाफ तिची माया, या मायेची महिमा शब्दात व्यक्त करणं मला जमत नाही. माय माझी जगावेगळी, तिच्यागत कुणी नाही. पुढील कविता आहे तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाचा नाद खुळा, कसा रे माणूस तू इंटरनेट वेळा. माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो, माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो. आज स्वप्नांनाही गुगलवर डाउनलोड करू पाहतो. आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन, आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन. इंटरनल एक्सटर्नल स्टोरेज गच्च भरून सुद्धा म्हणणं किती रे तू दिन. फ्लॉपी डिस्क ड्राईव्हने तर संस्काराचं हिरावून घेतले, फ्लॉपी डिस्क ड्राईव्हने तर संस्काराचं हिरावून घेतले. आई बापाला सुद्धा नमस्कार तू सोशल नेटवर्कवर म्हटले. व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार, व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार. विकिपीडियाही हतबल सांगू शकत नाही नेमका आहे काय हा प्रकार. रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन, रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन. इमोशन्स सिम्बॉलने तर केलं नाहीसं माणसातलं कन्व्हर्जन. दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट, दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट. परिवार सोडून म्युच्युअल फ्रेंडच वाटू लागले आज नातेवाईक. या तंत्रज्ञानाचा नाद खुळा, कसा रे माणूस तू इंटरनेट वेळा. पुढील कविता आहे चले चलो. जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी, जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी. प्रत्येकाची जीवनशैली आहे इथे वेगळी. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाटलं आहे अजून माणूस की. परंतु बघता हा अमानुषपणाचा प्रकार, मनात चटकन येतो विचार. बघता हा अमानुषपणाचा प्रकार, मनात चटकन येतो विचार. भलेही वाटली इमारतीची उंची, माणुसकी मात्र खाली आली. नीतिवान शिवरायांच्या राज्यातही माणसाची नीती भ्रष्ट झाली. महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे, महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे. माणूसच आज माणूस रूपी राक्षस बनून माणसास खात आहे. हिंदू मुस्लिम सिख ईसाई यांच्यातच होत आहे घमासान लढाई. ही तुझी जात आणि ही माझी जात यातच विसरत चाललाय माणूस आज माणुसकीची जात. या जाती धर्माचा चष्मा डोळ्यावरून उतरवून तर बघा, आज उरलाय का इथं कोणी कोणाचा सगा. धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास, यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास. धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास, यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास. परंतु पुरे झाले आता, मनात बांधूया एकच गाठ, पाठीचा कणा ठेवून ताट, चालूया केवळ भारत विकासाची वाट. चले चलो. यानंतर पुढील कविता आहे जीवन. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष, आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष. पूर्वी परिवाराशी धडपड, अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष, आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष. पूर्ण परिवाराची धडपड तुला पायावर उभं करायची, पूर्ण परिवाराची धडपड तुला पायावर उभं करायची. उभा राहताच धडपड तुझी नोकरी मिळवायची. चालायला शिकलो बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही, चालायला शिकलो बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही. निज डोळ्यात दाटून आली परी अंगाई गायला कुणी नाही. आई म्हणते लेकरू माझं कलेक्टर होणार, बापानं सांगितलं पोर तू डॉक्टर व्हायचं. मग पोरानं स्वप्न पूर्ण करायला आई बापालाच सोडून द्यायचं. म्हणता जीव लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं, म्हणतात जीव लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं. मग ज्याच्यात जीव ओतला तो स्वप्न पूर्ण होताच आई बापाला कसं रे सोडून जातं. जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरटं सोडून जातं, जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरटं सोडून जातं. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. धन्यवाद.

0: बॅक मित्रांनो.
1: मित्रांनो, डॉक्टर श्रुती पानसे या मेंदू आणि शिक्षण अभ्यासक आहेत. त्यांचा मी काही दिवसांपूर्वी एक लेख वाचला होता जो मला खूप इंटरेस्टिंग वाटला आणि तो मी तुमच्या सोबत शेअर करतो.
0: तर त्याचा विषय होता की आपल्याला आठवतं ते नेमकं कसं.
1: कपाटाचं दार उघडलं की त्यामध्ये आडव्या फळ्या असतात. या आडव्या फळ्यांमध्ये कधी कधी उभ्या फळ्याही असतात. या एवढ्यासाठी की आपल्याला वस्तू नीट ठेवता याव्यात आणि मुख्य म्हणजे सापडाव्यात. तर आपल्या आठवणींचेही असे कप्पे असतील का.
0: फोटोच्या अल्बमची रचना यापेक्षा वेगळी असते. एक एक पान उलटत जाऊ तसतसे नवनवीन फोटो दिसत जातात. आपल्या आठवणींची अशी पानं असतात का की डब्यात लाडू भरून ठेवावेत तशा आठवणी भरलेल्या असतात. तळाचा लाडू काढायला अवघड तशा जुना आठवणी पण तळाशी गेलेल्या असतात का. तर नाही,
1: यापैकी कोणतीही आठवणींची रचना नाही. या सर्व वस्तू मानव निर्मित आहेत त्यामुळे त्यांची रचना वेगळी आहे. आपल्या आठवणी मेंदूत साठवलेल्या असतात. मेंदूतल्या न्यूरॉन्सची रचना निसर्ग निर्मित आहे. निसर्गाचाच एक भाग आहे. इथे मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित निर्मिती एकमेकांपासून किती वेगळी आहे यातला फरक लगेच लक्षात येतो.
0: मेंदूतल्या आठवणींचे न्यूरॉन्स हे कप्प्याप्रमाणे किंवा डब्याप्रमाणे नसतात तर झाडांच्या फांद्यांप्रमाणे असतात. मोठ्या फांदीला लहान लहान फांद्या फुटत जातात त्याप्रमाणे आठवणींची रचना केलेली असते. झाडांच्या फांद्या, मूळ किंवा वीज चमकताना जशा रेषा चमकतात ना तशी ही रचना असते.
1: त्यामुळे एका आठवणीतून दुसरी आठवण येते असं नाही तर ती फुटत जाते. कोणती आठवण कधी उद्दीपित होईल हे आपण सांगू शकत नाही.
0: समजा पाठ केलेले पाडे म्हणायचे आहे. पाडे म्हणताना फक्त पाडेच आठवायला हवेत. जर ते कपाटातल्या कप्प्यात असते तर फक्त पाडेच आठवले असते पण तसं होत नाही. पाडे म्हणताना आपल्या समोर ज्यात ते लिहिले आहे ती वही किंवा ते पुस्तकही डोळ्यासमोर येतं. खोलीत, झोपाळ्यावर बसून, पायरीवर, टेबल खुर्चीवर कुठे बसून पाडे आपण पाठ केलेत ते सगळं आठवत जातं.
1: हो, कोणी पाडे पाठ करून घेतले असतील तर आई, बाबा, शिक्षक त्या व्यक्तीही आठवतात. पाडे पाठ करत असताना मागून चहाचा वास आला असेल तर तो सुद्धा मध्येच डोकावून जातो. या आठवणी मध्येच फुटतात आणि भलतीकडेच नेतात.
0: अशी ही आपल्या मेंदूची करामत. कितीतरी गोष्टी आपला मेंदू साठवत असतो आणि भलत्याच ठिकाणी भलत्याच आठवणी एका मागे एक देत जातो.
1: हो ना, आणि मला तर ऐन परीक्षेवेळी आठवायचंच नाही, विसरच पडायचं मला.
0: मित्रांनो, अभ्यासच केला नाही तर आठवेल बरं कसं.
1: अभ्यास तर करायचो आम्ही
0: गपे. मित्रांनो, दर्शन आणि त्याच्या गोष्टींना काही हातपाय नसतात त्यामुळे ते सोडा आणि माझ्यासोबत ऐका एक छानसं गाणं.

0: मित्रांनो, या छानशा गाण्यानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे ती तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
1: पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट करा. आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
0: आणि मी नेहा पवार,
1: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

भारताचा पण ऐकला युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजतात. थोड्याच वेळात ऐकूया हिंदी बातम्या.

0: व्यक्तींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत, मुंबई पालघर ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. आणि आता बातम्या विस्तारानं. केंद्र सरकारने कांद्याच्या खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याच्या खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-2026 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळांमध्ये अधिसूचित पिकांचं चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनांपेक्षा कमी आल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळेल. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समायोजित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधनसंपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्थानात बलोत्रा इथं तेलशुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं आहे, असंही ते

0: किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे।
1: सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांची याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे। यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला। या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्यानं त्यांनी स्पष्ट केलं। E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात, असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं। महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते। मुंबई व्यतिरिक्त इतर भागातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वयं पुनर्विकासाच्या प्रक्रियेत घेऊन येऊ असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं।
2: सहकाराच्या कायद्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता एक वेगळा चॅप्टर आम्ही तयार केला आणि त्या संस्थांकरता त्यांचे अधिकार, त्यांचे विनियम या सगळ्या गोष्टी आपण तयार केल्या आणि त्यांच्याच कमिटीने दिलेल्या रिपोर्टवर आज आपण स्वयं पुनर्विकास ही योजना आमच्या सगळ्या सहकारी सोसायट्यांना दिली।
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे। हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहेत। या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली आहे। सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आज 231 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली। स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई आणि कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून RL ज्वेल्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात सरकारी अधिकारी आणि आशापुरा गार्मेंट्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात खासगी व्यक्ती यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पावसामुळे आज राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं, याविषयी अधिक जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून।
3: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या। मुंबईत सकाळी 8:30 ते 2:30 या वेळेत विक्रोळीत सर्वाधिक 164 मिलीमीटर तर सर्वात कमी भायखळ्यात 34.5 मिलीमीटर पाऊस झाला। या पावसामुळे आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर झाली होती। पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून रस्ते, पूल आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे। पालघर आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे, तर पालघर जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसर जलमय झाला आहे। रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्यानं सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या महत्वाच्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। महाड बस स्थानकात फूटभर पाणी साचलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे पंचगंगा, भोगावती, उभी, कासारी आणि दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे। पंचगंगा नदीची पाणीपातळी 24 फुटांवर पोहोचली आहे। जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे खरीपातल्या पिकांना आधार मिळाला आहे। अकोल्यात रिमझिम पाऊस सुरू आहे। कोकण विभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विभागातल्या प्रमुख जलप्रकल्पातल्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे। ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या धरणात पाण्याचा साठा वाढत असून यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे। धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचत असलेल्या पाणीसाठ्यावर संबंधित पूर नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून आहेत।
1: पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावरच्या भागासाठी हवामान विभागानं येत्या 2 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, तर याच काळात रायगड, रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली। भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसाचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणारे बहुप्रतीक्षित 5 रोपवे प्रकल्पांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे.

0: कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणारे बहुप्रतीक्षित 5 रोपवे प्रकल्पांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड पायथा ते रायगड किल्ला, अलिबाग किनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, कनकेश्वर डोंगर आणि एलिफंटा केव्ज इथं हे रोपवे होणार आहेत. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटलपर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा. श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत. सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: तेव्हा क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक गौरीशंकर घाडे आहेत.
4: शेती आणि संलग्न क्षेत्रात राबणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महत्वाचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. 2 दिवसांच्या चर्चेनंतर पुरवणी मागण्यांना मंजुरी. बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतरच अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजातली ठळक वैशिष्ट्यं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी मागण्यांसह महत्वाची विधेयकं आणि नियमित कामकाज पार पडलं. विधानसभेत 2 दिवसांच्या चर्चेनंतर सन 2026-27 या वर्षातलं तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. या आठवड्याच्या कामकाजात सभागृहानं महत्वाची विधेयकं संमत केली. यात शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक गुरुवारी विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि प्रक्रिया उद्योगात राबणाऱ्या महिलांना या विधेयकामुळे शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणं शक्य होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडलेल्या या विधेयकाला सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकांवरच्या काही सदस्यांनी पाठिंबा दिला तर या विधेयकाचा गैरफायदा घेतला जाईल असा इशारा देतानाच शेतकरी प्रमाणपत्रानं महिलांच्या आयुष्यात काय बदल होणार असा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केला. शेतीसह पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन तसंच इतर शेती संलग्न व्यवसायातल्या महिलांना शेतकरी दर्जा मिळणार असून महिलेच्या नावावर 7-12 नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. शेतजमीन महिलांच्या नावावर करणं हा विधेयकाचा उद्देश नसून शेतकरी म्हणून महिलांना स्वतःची ओळख मिळावी हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. यासोबतच ठेवीदारांच्या व्याख्येत डिजिटल आणि क्रिप्टोचाही समावेश करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधल्या हितसंबंधांचं संरक्षण अधिनियम अर्थात MPID सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत करण्यात आलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक मांडलं. या सुधारणांमुळे क्रिप्टो, डिजिटल करन्सीसह ब्लॉकचेन आधारित डिजिटल गुंतवणुकीतली फसवणूक टाळण्यास मदत होणार असल्याचं राज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितलं. MPID अंतर्गत विशेष न्यायालयातील जप्ती प्रकरणात केवळ 3 वेळा तहकुबी आणि अपिलासाठी दायित्वाच्या 50% रक्कम अनामत म्हणून जमा करण्याची सुधारणा करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपलं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयकही सभागृहानं संमत केलं. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचं आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतला गेल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. तर डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तारांकित प्रश्नावरच्या चर्चेदरम्यान दिली. तर राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याच्या पडताळणीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही मंत्री भुसे यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य अतुल भातखळकर यांनी याबाबत प्रश्न मांडला होता. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला होता. कोणत्याही समाजघटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नसून मागे राहिलेल्या समाजघटकांना पुढे आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असून शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला 1 रुपयाची रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्यातील मत्स्य साठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची घोषणा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी निवेदनाद्वारे दिली. कामकाजादरम्यान मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा या आठवड्यातील कामकाजात अनेक वेळा चर्चेत आला. विशेषतः शुक्रवारी सकाळच्या विशेष सत्रातील बैठकीतील चर्चेवेळी संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावरील महत्वाच्या चर्चेला सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल सत्ताधारी भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसं चालणार असा प्रश्न करत सदस्यांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावं लागलं.
1: आताच आपण ऐकलं साप्ताहिक विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक होते गौरी शंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. मंत्री उदय सामंत यांची माहिती. विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची निवड. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांमधूनच पुस्तकं गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. या होत्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या दुसऱ्या आठवड्यातील ठळक घडामोडी. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दाखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपरफुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका अंतर्गत गुन्हा नोंद

होण्याबाबत मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं. टीईटी 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत एकूण 34,732,39,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामं संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406.19 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35.24 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी 352,57,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659,47,00,000 रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांची निवड 1 जुलै रोजी घोषित करण्यात आली. सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. तर सभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे संयमानं आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील, सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही राज्यमंत्री भोयर यांनी नमूद केलं. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री शहरे योगेश कदम यांनी दिलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 सीसीटीव्ही कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावे हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी अर्थात पिंक
ई रिक्षा योजनेची

0: अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधानपरिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता.
1: आताच आपण ऐकलं विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे होते. साप्ताहिक विधिमंडळाचं समालोचन आपण आताच ऐकलं. या कार्यक्रमाचे वाचक होते संदेश नाईक.
2: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सायंकाळचे 7:30 झाली आहेत.

नमस्कार मंडळी. मंडळी, आजही शनिवार, भारतीय सौर, 13 आषाढ, शके 1948, दिनांक 4 जुलै 2026. किसानवाणी या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात मी मधुकर गजभारे आपल्या सर्वांचं करतोय हार्दिक स्वागत.

मंडळी नमस्कार. कृषी सल्ला या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकणार आहोत दुभत्या जनावरांसाठी संतुलित आहार या विषयीचा कृषी सल्ला. दुभत्या गायीच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन केल्यास दूध उत्पादन व दर्जा दोन्हीमध्ये सुधारणा होते. जी गाय 15 ते 20 लिटर दूध देते ती तिच्या खाद्यावर होणाऱ्या खर्चाच्या 38% खर्च शरीर पोषणासाठी, तर हेच प्रमाण 35 ते 40 लिटर दूध देणाऱ्या गायीमध्ये 23% इतके आहे. म्हणूनच जास्त दूध देणाऱ्या कालबडींचे संगोपन करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. जनावरांची उत्तम प्रजनन क्षमता आणि आहाराचे योग्य व्यवस्थापन याची सांगड घातल्यास पूर्ण क्षमतेने दूध उत्पादन घेणे शक्य आहे. पहिल्या टप्प्यातील आहार व्याल्यानंतर 10 ते 12 आठवड्यात दुधाचे उत्पादन झपाट्याने वाढते. चरबीचे प्रमाण दुधाच्या प्रमाणात कमी होते. वासरू झाल्यानंतर गायीची भूक मंदावते. परंतु याच कालावधीमध्ये वेगाने वाढणाऱ्या दूध उत्पादनासाठी आवश्यक ऊर्जा आणि इतर घटकांची कमतरता जाणवते. दुभत्या गायीच्या आहार व्यवस्थापनातील अतिशय महत्वाचा टप्पा आहे, कारण याच कालावधीमध्ये आवश्यक ऊर्जा न मिळाल्याने त्याचे वजन घटते. शरीरातील ऊर्जा कमी पडली तर दूध उत्पादन वाढताना गाय शरीरातील साठवलेली चरबी वापरते, ज्यामुळे यकृताला सूज येऊन किटोसिस तसेच चयापचय क्रिया मंदावून त्या संबंधित इतर आजार उद्भवतात. प्रजनन क्षमता देखील बिघडू शकते. चॅलेंज फीडिंग, जास्त दूध देणाऱ्या जनावरांना त्याच्या जास्तीत जास्त क्षमतेने दूध उत्पादन करण्यासाठी प्रेरित केले जाते. त्यानुसार खाद्याचे प्रमाण वाढवले जाते. यामध्ये उत्कृष्ट दर्जाचे गवत, पुरेशा प्रमाणात धान्य आणि प्रथिनांची गरज भागविण्यासाठी एकूण प्रथिनांच्या 1/3 कोठीपोटामध्ये अपचनीय असणारी प्रथिने यांचा समावेश असावा. जास्त दूध देणाऱ्या गायींच्या आहारात जेव्हा तृणधान्यांचा उदाहरणात मका वापर जास्त होतो, तेव्हा ऍसिडोसिस टाळण्यासाठी रुमेन बफर म्हणून सोडियम बायकार्बोनेट खाण्याचा सोडा दिला जातो. दुसऱ्या टप्प्यातील आहार दुग्धपानाचा दुसरा टप्पा म्हणजेच व्यायल्यानंतर 70 ते 140 दिवसांचा कालावधी. या कालावधीत शुष्क घटकांचे सर्वाधिक सेवन केले जाते. त्याचे प्रमाण गायीच्या वजनाच्या 4% असणे अपेक्षित आहे. सरासरी 3% असते. यापुढे गाय नकारात्मक ऊर्जेच्या संतुलनात्मक असू शकते. खुराकाचे प्रमाण गायीच्या वजनाच्या 2.5% जास्त नसावे. तसेच गवत व चारा यांचे प्रमाण कमीत कमी शरीराच्या वजनाच्या 1.5% असावे, जेणेकरून कोठी पोटातील कार्य आणि दुधातील चरबीचे साधारणतः प्रमाण याचा समतोल राखला जाईल. दुग्धपानाच्या पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यामध्ये कमी प्रथिने आवश्यक असतात. म्हणून गायीच्या आहारात 15 ते 17% कच्च्या प्रथिनांचा समावेश पुरेसा आहे. प्रथिनातील चांगल्या आणि अत्यावश्यक 10 अमिनो आम्लांमुळे शरीरातील स्टेरॉइड हार्मोनचे प्रमाण चांगले राहते. गाय लवकर माजावर येतात, जेणेकरून गाभण राहायला मदत होते. याबरोबरच दुभत्या जनावरांसाठीचा संतुलित आहार या विषयीचा कृषी सल्ला.

0: आम्ही समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन कृषी सल्ल्यासह. नमस्कार.
1: मंडळी, आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमातून ऐकूयात सोलार कुंपण. याविषयी डॉक्टर पी पी शेळके, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर यांनी दिलेली माहिती.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण शेतीसाठी सौर ऊर्जेवर चालणारे विद्युत कुंपण या विषयावर चर्चा करणार आहोत. शेतकरी बांधवांना आज एक मोठी समस्या भेडसावत आहे, ती म्हणजे हरिण, नीलगाय, रानडुकरे, माकडे आणि इतर वन्य प्राणी शेतात शिरून पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. मेहनतीने लावलेले पीक एका रात्रीत उद्ध्वस्त होत असते, याचा शेतकऱ्याच्या आर्थिक आणि मानसिक दोन्ही गोष्टीवर मोठा परिणाम होत चाललेला आहे. परंतु आज मी आपल्यासाठी एक प्रभावी आणि शाश्वत उपाय चर्चा करणार आहे, त्याला सोलर पॉवर्ड इलेक्ट्रिक फेन्सिंग असं सुद्धा म्हणतात. सौर ऊर्जेवर चालणारी विद्युत कुंपण किंवा आपल्याकडच्या भाषेमध्ये त्याला झटका मशीन असं सुद्धा म्हणण्याची पद्धत आहे, कारण त्यामध्ये विजेचा शॉक म्हणजे झटका लागतो म्हणून त्याला झटका मशीन असं सुद्धा मार्केटमध्ये म्हणतात. सर्वप्रथम आपण ही जी समस्या आहे वन्य प्राण्यांची त्याची तीव्रता समजून घेऊया. आता हरिण आणि नीलगाय हे शेंगा, भाजीपाला आणि अन्नधान्य पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. रानडुकरं पिकांची मुळं खणून काढतात, भात, गहू आणि भाजीपाल्याच्या पिकाचे नुकसान ते करतात. माकडं जे आहेत ते फळबागा, भाजीपाला आणि धान्य पिकांना हानी पोहोचवतात. काही ठिकाणी वन्य हत्ती काही राज्यांमध्ये आहेत, ते संपूर्ण पीक सुद्धा नष्ट करून टाकतात. मात्र आपल्या भागामध्ये याचा उपद्रव नाही. आता शेतकऱ्यावर याचा काय परिणाम होतो याचा जर विचार केला तर पीक उत्पादनामध्ये 25-50% पर्यंत घट येते. आर्थिक नुकसान दरवर्षी हजारो रुपयांचं होते आणि शेतकऱ्यांना रात्रभर जागरण करून पहारा देण्याचा ताण सुद्धा निर्माण होतो आणि एकंदरच शेतकऱ्याच्या कौटुंबिक जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. आणि पारंपरिक पद्धती आता अप्रभावी होत चाललेल्या आहेत. पारंपरिक पद्धती कुठल्या होत्या तर कुत्र्यांचा वापर करत होतो आपण. कुत्रा सोबत असला तर वन्य प्राणी तिथे येत नव्हते. हा मात्र अल्पकालीन उपाय आहे. ढोल वाजवणे हा एक उपाय होता, मात्र ढोल वाजवून सुद्धा आता त्या प्राण्यांना सवय पडत चालली आहे आणि त्याचा सुद्धा परिणाम कमी होत चाललेला आहे. काटेरी झाडांचं कुंपण करणं हे सुद्धा एक जुना उपाय आहे, मात्र काटेरी कुंपण करायला वेळ लागतो आणि थोडं खर्चिक पण होत चाललेलं आहे. आणि रात्रभर पहारा देणं हे पूर्वी लोकांना शक्य होतं, आता मात्र शारीरिक आणि मानसिक ताण त्याच्यामुळे निर्माण होतो. त्याच्यामुळे दिवसेंदिवस आता रात्री पहारा देणं शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी शक्य होत नाही आहे. तर मग या सर्वावर एक रामबाण उपाय जो सध्या प्रचलित होत चाललेला आहे तो आहे विद्युत कुंपणाचा. आणि विद्युत असताना सुद्धा सौर ऊर्जेवर विद्युत निर्माण करून कुंपणासाठी त्या विद्युतचा वापर करणं हे याच्यामध्ये अपेक्षित आहे. ही एक सुरक्षा व्यवस्था आहे जी तारांमधून नियंत्रित विद्युत प्रवाह सोडते. जेव्हा कोणताही प्राणी या तारांना स्पर्श करतो तेव्हा त्याला हलका विद्युत धक्का बसतो. हा धक्का प्राण्याला इजा करत नाही, परंतु त्याला दूर ठेवण्यासाठी तो पुरेसा असतो. सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी या यंत्रामध्ये सोलर पॅनलद्वारे सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती केली जाते. ही वीज बॅटरीमध्ये साठवून ठेवल्या जाते आणि रात्रीच्या वेळेस त्या बॅटरीतून ती ऊर्जा घेण्यात येते. एकंदर विजेचं बिल मात्र शून्य येतं, कारण हे सौर ऊर्जेचा वापर केलेला असतो. आणि दूरवरच्या शेतात सुद्धा हे कुंपण वापरता येऊ शकतं. आता याची कार्यपद्धती कशी आहे ती आपण बघू. सौर पॅनल सूर्यप्रकाशाचे विद्युत ऊर्जेत रुपांतर करतात. ही ऊर्जा बॅटरीमध्ये साठवली जाते. एनर्जायझर युनिट बॅटरीमधील कमी व्होल्टेजचे वीज उच्च व्होल्टेज वीजमध्ये रुपांतर करतात, परंतु कमी अँपियरच्या स्पंदनामध्ये ते रुपांतरित होतं. हे स्पंदन प्रत्येक सेकंदाला एक वेळा या तारांमध्ये सोडल्या जातो. जेव्हा प्राणी तारेला स्पर्श करतो तेव्हा विद्युत प्रवाह प्राण्याच्या शरीरातून जमिनीत जातो, त्यामुळे हलका धक्का बसतो जो त्या प्राण्याला दूर पळवून लावतो, परंतु त्याच्या जीवाला कुठली हानी करत नाही. या सौर आधारित विद्युत कुंपणाचे जे घटक आहेत ते आपण आता बघूया. सगळ्यात मुख्य घटक जो आहे त्याला सोलर पॅनल असं म्हणतात. हे सोलर पॅनल 20-50 वॅट क्षमतेचं असतं आणि दररोज 4-6 तास चार्जिंगसाठी पुरेसं असतं. याचं आयुष्य जवळजवळ 25 वर्षापर्यंत हे टिकू शकतं. दुसरा घटक आहे बॅटरी. ही बॅटरी 12 व्होल्टची आणि 7-12 एम्पियर आवर या क्षमतेची वापरल्या जाते. या बॅटरीद्वारे 3-5 दिवसाचा बॅकअप विद्युत कुंपणासाठी मिळू शकतो आणि त्यामुळे रात्रीचे संरक्षण सुनिश्चित

केले जाऊ शकते. एनर्जायझर युनिट जे आहे त्यामध्ये 5000 ते 10000 व्होल्ट उत्पन्न करण्याची क्षमता असते आणि 0.5 ते 3 जूल ऊर्जा प्रतिस्पंदन या एनर्जायझर युनिटमुळे निर्माण होते. सुरक्षित असते कारण कमी एम्पियरवर हे चालते. या संपूर्ण कुंपण व्यवस्थेसाठी जो तार लागतो तो तार जीआय वायर किंवा पॉलीवायरचा वापर करतात ज्यामध्ये उच्च तन्यता शक्ती असते म्हणजे ताणला जाईल अशा पद्धतीचा तार असतो आणि गंजरोधक असा तार याच्यामध्ये वापरला जातो. आता हे संपूर्ण कुंपण शेताभोवती तयार करायचं असेल तर त्यासाठी लाकडी खांब किंवा जीआय पाईपचे खांब वापरले जातात आणि या खांबावर प्लॅस्टिकचे इन्सुलेटर वापरले जातात आणि या प्रत्येक खांबामध्ये योग्य अंतर राखणं हे सुद्धा महत्वाचं असतं. यानंतरचा घटक आहे अर्थिंग सिस्टीम. विद्युत प्रवाह जो आहे तो अर्थिंग करणं त्यासाठी अतिशय महत्वाचं आहे कारण त्यामुळे मानवाची सुरक्षितता ही निश्चित केली जाते. अर्थिंग करण्यासाठी एक जीआयचा रॉड म्हणजे गॅल्वनाइज्ड आयर्न किंवा लोखंडी रॉड हा जमिनीमध्ये खोलवर काढला जातो ज्या ठिकाणी ओलसर जमीन निश्चित केल्या जाते त्या ठिकाणी नियमितपणे ओलसरपणा मेंटेन करणं हे गरजेचं असते अर्थिंगच्या ठिकाणी. ज्याप्रमाणे आपल्या घरासाठी आपण अर्थिंग करतो त्याच प्रकारे हे अर्थिंग आपल्याला तिथं निर्माण करावं लागतं. आता हे कुंपण स्थापन करण्यासाठी जी योजना आहे ती कशी आहे ते आपण आता बघूया. शेताच्या सीमेवर 3-4 मीटर अंतरावर या कुंपणासाठीचे खांब आपल्याला लावायचे असतात. प्रत्येक खांबावर इन्सुलेटर बसवायचा असतो आणि या इन्सुलेटरच्या वरून तारा ज्या आहेत त्या ताणून लावावं लागतात. जमिनीपासून तर 3 ते 4 फूट उंचीपर्यंत तारा लावायच्या असतात आणि आपल्या आवश्यकतेनुसार या तारांच्या 2 किंवा 4 ओळी तिथे आपण लावू शकतो. एनर्जायझर युनिट आणि बॅटरी हे दोन्ही सुरक्षित ठिकाणी ठेवले पाहिजे. सोलर पॅनेलची दिशा जी आहे ती दक्षिणेकडे तोंड करून ठेवायची असते आणि योग्य प्रकारे अर्थिंग करायची असते. ही प्रक्रिया व्यवस्थितपणे केल्यानंतर आपलं विद्युत कुंपण काम करण्यासाठी तयार झालं आहे असं आपण समजू शकतो. या विद्युत कुंपणाचे फायदे कुठले आहेत तर आर्थिक फायदे, यासाठी खर्च एकदाच लागतो परंतु दीर्घकालीन लाभ यापासून मिळू शकतात. विजेचे बिल शून्य येते हा एक आर्थिक फायदा आहे. पिकाचे संरक्षण होते म्हणजेच अधिक उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. काही योजनांमध्ये यासाठी अनुदान सुद्धा उपलब्ध आहे, त्यासाठी कृषी विभागाशी आपण संपर्क करू शकता आणि एकंदर 3 ते 4 वर्षांमध्ये या कुंपणावर केलेला खर्च हा परत मिळू शकतो. हे झाले याचे आर्थिक फायदे. आता पर्यावरण दृष्टिकोनातून याचे कुठे फायदे आहेत ते आपण आता बघूया. हे सौर ऊर्जेवर आधारित विद्युत कुंपण असल्यामुळे पर्यावरणासाठी मैत्रीपूर्ण आहे. प्राण्यांना हानी पोहोचत नाही, कार्बन उत्सर्जन होत नाही, शाश्वत ऊर्जेचा वापर यामध्ये केला जातो आणि कुठल्याही रासायनिक किंवा विषारी पदार्थाचा वापर यामध्ये केला जात नाही, त्यामुळे हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आहे. व्यावहारिक फायदे याचे जे आहेत त्यामध्ये आपल्याला 24 तास संरक्षण मिळतं, कमी देखभाल करावी लागते, घरापासून दूरच्या शेतातही हे तितक्याच कार्यक्षमतेने काम करू शकतं, रात्रभर जागरणाची गरज नाही आणि एकूणच यामुळे शेतकऱ्याला मानसिक शांतता मिळू शकते. हे याचे व्यावहारिक फायदे आहेत. आता हे कुंपण किती प्रभावी आहे याचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 90 ते 95% ठिकाणी यशस्वी संरक्षण या कुंपणाच्या माध्यमातून झालेलं आहे. सर्व प्रकारच्या वन्य प्राण्यांसाठी हे तितकंच प्रभावी आहे. हा दीर्घकालीन उपाय आहे. प्राणी याच्यापासून शिकतात आणि या कुंपणापासून दूर राहतात, हा सुद्धा याचा चांगला लाभ आहे. याचे सामाजिक फायदे जर विचार करतो म्हटलं तर शेतकऱ्याच्या कौटुंबिक जीवनात सुधारणा होते, शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं, समुदाय स्तरावर सुद्धा याचा वापर शक्य आहे म्हणजे अनेक शेतकरी एकत्र येऊन सुद्धा हे करू शकतात, त्यामुळे शेजारील शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ घेणं शक्य आहे. आता आपण हे कुंपण निर्माण करण्यासाठी अंदाजे किती खर्च येतो याचा सुद्धा विचार करूया. साधारण 1 एकर शेतासाठी आपण विचार केला तर सोलर पॅनल 20 वॅटचे लावण्यासाठी साधारण 2 ते 3 हजार रुपये लागतात. बॅटरी जी आहे ती 12 व्होल्टची आणि 7 एम्पियरची जर आपण लावली तर 1500 रुपयापासून तर 2000 रुपयाच्या दरम्यानची बॅटरी याच्यामध्ये वापरता येते. एनर्जायझर युनिट जे आहे ते आपल्याला 3 ते 5 हजार रुपयामध्ये मिळते आणि याला लागणारे खांब आणि तारा आणि इन्सुलेटर याचा जर 1 एकरासाठी विचार केला तर साधारण 3 ते 5 हजार रुपयामध्ये हे होऊ शकतं. अर्थिंगसाठी लागणारी जी सामग्री आहे ती 500 रुपयापासून तर 1000 रुपयापर्यंत होईल, म्हणजे एकंदर 10 ते 16 हजार रुपयापर्यंत आपल्याला 1 एकराच्या कुंपणासाठी खर्च येऊ शकतो. आता सरकारी योजनांच्या संदर्भात आपण कृषी विभागाशी संपर्क केला तर काही योजनांमध्ये 50 ते 70% अनुदानाच्या योजना सुद्धा आहेत. काही ठिकाणी बँकेच्या कर्जाच्या स्वरूपात त्या योजना लिंक्ड आहेत.
आदिवासी भागामध्ये

0: अधिक अनुदान आहे, मात्र प्रत्येक ठिकाणी याच्या संदर्भात वेगवेगळे धारणा असल्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या कृषी अधिकाऱ्याशी आपण संपर्क केला तर विविध योजनांची माहिती आपल्याला घेता येईल। आता सोलर जे विद्युत कुंपण आहे याची देखभाल आणि सावधगिरी कशी करतात त्या संदर्भात आपण चर्चा करूया। याच्यामध्ये नियमित देखभाल करण्यासाठी जे घटक आहेत त्याच्यामध्ये सोलर पॅनल हा महत्त्वाचा घटक आहे। सोलर पॅनल हा नियमितपणे आपल्याला स्वच्छ करावा लागतो, कारण सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करताना जर त्यावर धूळ साठलेली असेल तर विद्युत निर्मिती त्याच्यामध्ये अटकाव निर्माण होतो आणि ते पाहिजे तशी विद्युत निर्माण होत नाही। त्यामुळे सोलर पॅनलला स्वच्छ ठेवणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। त्यानंतर दर 3 महिन्याला बॅटरीमधील पाणी आणि ऍसिड याचं प्रमाण आपल्याला तपासावं लागतं। त्यानंतर तारांची ताणलेली स्थिती जी आहे ती सुद्धा आपल्याला नियमितपणे तपासणं गरजेचं आहे। कुठल्या झाडाचे पानं किंवा वनस्पती त्या तारांना स्पर्श करत नाही याची आपल्याला खात्री करून घ्यावी लागते। एनर्जायझर युनिट जे आहे ते योग्य कार्य करते की नाही ते सुद्धा मध्ये मध्ये तपासणं गरजेचं आहे। आणि अर्थिंग जे आहे ते सुद्धा तिथे नियमितपणे थोडा ओलावा मेंटेन करणं गरजेचं आहे। ह्या गोष्टी आपण नियमित देखभालीमध्ये सामील करतो। त्यानंतर सुरक्षेसाठी काही उपाय करणं गरजेचं असतं। ज्या ठिकाणी सोलर आधारित विद्युत कुंपण किंवा झटका मशीन आपण लावतो त्या ठिकाणी चेतावणीचा बोर्ड लावणं गरजेचं आहे, कारण कोणी मनुष्य तिथे आला तर त्याला ते कळलं पाहिजे की इथे विद्युत कुंपण आहे आणि आपण त्यापासून दूर राहिलो पाहिजे। म्हणून चेतावणी दर्शक बोर्ड लावणं गरजेचं आहे। आपल्या घरच्या आणि परिसरातल्या मुलांना या कुंपणाविषयी शिक्षण देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। गेटची व्यवस्था आपण ठेवली पाहिजे की एका ठिकाणावरूनच आपण शेतात एंट्री केली पाहिजे, त्यासाठी एक गेट निश्चित केलं पाहिजे। शिवाय या सर्व बाबी तांत्रिक असल्यामुळे आणि विद्युतचा याच्यामध्ये समावेश असल्यामुळे तांत्रिक मार्गदर्शन घेऊनच हे केलं पाहिजे। त्यासाठी प्रशिक्षित व्यक्तीकडून किंवा प्रशिक्षित एजन्सीकडूनच हे विद्युत कुंपण आपण स्थापन करून घेतलं पाहिजे। आता या विद्युत कुंपणामध्ये काही समस्या सुद्धा येत असतात। या समस्या आहेत, एखाद वेळेस जर ते कुंपण व्यवस्थित कार्य करत नसेल तर बॅटरी चार्ज आपल्याला तपासणं गरजेचं असतं। त्यानंतर तारावर काही वनस्पती आले असेल तर ते वनस्पतीच्या माध्यमातून अर्थिंग होऊन जातं आणि त्याची कार्यक्षमता कमी होते। त्यामुळे तारावरील वनस्पती कुठे असतील, वेल चढलेले असतील तर ते आपल्याला काढून टाकायचे असतात। ओलसर हवामान असेल त्यावेळेस अर्थिंग आपलं तपासलं पाहिजे आणि काही भागांचं नुकसान झालेलं असेल तर ते भाग बदलून आपलं कुंपण परत अद्ययावत करणं गरजेचं असतं। अनेक शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान यशस्वीरित्या वापरलेलं आहे। महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये याचा व्यापक वापर वाढत चाललेला आहे। ज्या ठिकाणी याचा वापर झालाय त्याच्यामध्ये हरिण आणि नीलगाय म्हणजे रोही यांची समस्या 95% पर्यंत कमी झालेली आहे। शेतकऱ्याचा मानसिक ताण कमी झालाय, पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली आहे आणि शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान सुद्धा थांबलेलं आहे। कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीच्या परिसरात सुद्धा 2-4 ठिकाणी आम्ही हे युनिट बसवलेले आहेत आणि आमचा अनुभव सुद्धा या संदर्भातला अतिशय चांगला आहे। ज्या शेतकऱ्यांना या कुंपणाविषयी माहिती पाहिजे असेल त्यांनी कृषी विज्ञान केंद्रात जर संपर्क केला तर तिथे त्यांना ते प्रत्यक्ष पाहता येईल। आणि आमच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांनी हे कुंपण लावलेले आहेत, त्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सुद्धा आपल्याला ते बघता येईल। एकूणच विद्युत कुंपण हे केवळ तुमच्या पिकाचे संरक्षण करत नाही तर तुमचे आर्थिक नुकसान टाळते, तुमचे मानसिक ताण कमी करते आणि पर्यावरणाचीही काळजी घेते। हे तंत्रज्ञान सुलभ, परवडणारे आणि प्रभावी आहे। सरकारी अनुदानाचा लाभ घेऊन हे तंत्रज्ञान तुम्ही नक्कीच स्वीकारू शकता। अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाचं कार्यालय, कृषी महाविद्यालय यांच्याशी सुद्धा संपर्क करू शकता। तुमच्या शेतीचं संरक्षण करा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करा।
1: आताच आपण सोलार कुंपण याविषयी डॉक्टर पी पी शेळके, वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर यांनी दिलेली माहिती ऐकली।

आणि मंडळी, या इतिहासाचा आपला किसान वाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन मधुकर गजभारे, सादर करते विश्वास वाघमारे. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. यानंतर 8 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. हे कार्यक्रम आपण ऐकू शकाल रात्री 11:10

दुपारी 2 वाजता कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया घेवडा उत्पादन तंत्र याविषयीची माहिती आणि संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात ऐकूया संत निवृत्तीनाथ यांचं कीर्तन. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. तेव्हा श्रोते हो आता मला कांचन सामंतला निरोप द्या. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजत आलेत. ठीक 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: कुछ पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाए.
2: श्रोते हो, क्रिकेट कबड्डी बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवरही.

0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: चे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान। पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। केंद्र सरकारकडून कांद्यांच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ। आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय। वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली। न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल या अधिवेशनात सादर होणार असल्याचं लोकसभा सभापती ओम बिर्ला म्हणाले। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधन संपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। राजस्थानात बलोत्रा इथं तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते। भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं, असं ते म्हणाले। देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारनं उपाययोजना केल्या, त्यामुळे एलपीजी सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते, असं मोदी म्हणाले। केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले।
1: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई। युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी, लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे।
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये साणंद इथं सीजी सेमी या अत्याधुनिक सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन केलं। हा प्रकल्प भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीमधली पुढची पायरी आहे, असं ते यावेळी म्हणाले। साणंद इथला प्रकल्प दरवर्षी 20 कोटी चिप्सचं उत्पादन करायला सज्ज आहे, तसंच उत्पादनाची क्षमता वाढवून ती वर्षाला 500 कोटी चिप्सपर्यंत नेण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवल्याबद्दल त्यांनी सीजी सेमीचं अभिनंदन केलं। या वर्षाच्या अखेरीस देशात 5 सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित झालेले असतील, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। सुधारित उडान योजनेचा शुभारंभ हा भारताच्या प्रादेशिक संपर्क सुविधेच्या प्रवासातला एक नवीन अध्याय ठरेल, असं मत नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केलं। या योजनेमुळे 100 हून अधिक नवीन विमानतळ आणि 200 हेलिपॅडच्या विकासाला चालना मिळेल। जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनल उद्घाटनाच्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं। यासाठी 28,840 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली आहे। सखोल चाचण्यांनंतर वाहन

साठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांनी याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ञ आणि वाहन उद्योगांना केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40 ते 60,000

दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या नाहीत, असं मंत्रालयानं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहे. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतात यकृत विकार आणि झपाट्यानं वाढणाऱ्या टाईप 2 मधुमेहाच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृतीवर आधारित राष्ट्रीय मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित केली. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. हे आजार आता पूर्वीपेक्षा कमी वयात दिसून येत असल्यानं ही केवळ वैद्यकीय समस्या राहिली नसून सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे, असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या मागणीत घट करण्याच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं राष्ट्रीय योजना सुरू केली आहे. अंमली पदार्थांबाबत जागरूकता निर्माण करणं, क्षमता विकास, उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक एकत्रीकरण यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध घालणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषय पत्रिकेत समावेश आहे. भारत आणि इस्रायल यांच्यामधला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल आहे, असं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते असलेले आयातुल्ला अली खोमेनी यांच्या अंत्यविधीला आज इराणमध्ये सुरुवात झाली. इराणी जनता हजारोंच्या संख्येनं या अंत्यविधीत सहभागी झाली. भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा तसंच बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 14 षटकात 3 बाद 138 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसांचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, रात्रीचे 11:10 होत आहेत. याचबरोबर अस्मिता वाहिनीचं प्रसारण इथेच समाप्त होत आहे. जय हिंद.